दायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होत. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा कर कमल दृतेष्टाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ओम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजा.

श्रोतेहो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शुक्रवार, भाद्रपद कृष्ण षष्ठी अर्थात 2 ऑक्टोबर 2026. आजचं नक्षत्र आहे मृग नक्षत्र. आज सप्तमी महालय आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी श्रीमद भगवद्गीता सर्वसामान्यांना कळावी यासाठी रचलेल्या टीकात्मक श्री ज्ञानेश्वरीची आज जयंती आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधना. एकच निर्गुण ब्रह्म हेच सत्य आहे, जीवात्मा त्याहून भिन्न नाही आणि इतर सर्व विश्व मिथ्या आहे असं प्रतिपादन करणारं तत्वज्ञान म्हणजे केवलाद्वैतवाद आहे. केवल म्हणजे निर्गुण हा अर्थ सांख्यदर्शनातल्या पुरुष तत्वाच्या केवल या विशेषणावरून घेतलाय. सांख्यदर्शनात कैवल्य शब्द निस्त्रैगुण्य मोक्ष या अर्थाने वापरलाय, म्हणून केवल म्हणजे मुक्त, नित्य मुक्त. अद्वैत हे विशेषण द्रष्टा जो आत्मा त्याला बृहदारण्यक उपनिषदात प्रथम लावला आहे. द्वैत म्हणजे दोन किंवा एकापेक्षा अधिक. द्वैत म्हणजे द्रष्टा आणि दृश्य, द्वैत विरहित ते अद्वैत. जीवात्मा आणि परमात्मा असा भेद म्हणजे द्वैत. हा भेदही वस्तुता नाही. त्याचप्रमाणे परमात्मा आणि जगत अथवा द्रष्टा आणि दृश्य असाही भेद वस्तुतः नाही. ब्रह्म म्हणजे परमात्मा हेच एक सत्य आहे. तात्पर्य, जीवात्मा हा परमात्म्याहून वेगळा नाही आणि तोच एक सत्य असल्यामुळे दृश्य विश्व किंवा जगत हे आभासमय आणि मिथ्या आहे असं अनुमान निष्पन्न केलं जातं. केवलद्वैतवाद हा आद्य शंकराचार्य यांनी इसवी सन 788 ते 820 ह्या दरम्यान विस्ताराने प्रतिपादन केला. छांदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद यामध्ये तो प्रथम आलेला आहे. त्याचप्रमाणे अथर्व वेदातल्या 4 ब्रह्मसूक्तामध्येही त्याला विशद केलेलं दिसतं. ब्रह्म हेच एक सत्य तत्व आहे असं उपनिषदांच्या आधारे शंकराचार्यांनी सिद्ध केलं आहे. हे सिद्ध करीत असताना या संदर्भात त्यांनी जीव आणि जगत, त्याचप्रमाणे बंध आणि मोक्ष यांचा विचार मुख्य

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 2 ऑक्टोबर. सगुण भक्ती. सर्वाभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटलं पाहिजे. सोन्याचा दागिना मला सोनं भेटवा असं म्हणत नाही, त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असं नाही समजू, तो आपल्या जवळच आहे. मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मी कोणाचा आहे हे जर जाणलं तर मी कोण हे कळायला वेळ लागायला नको. सत्समागम केला म्हणजे मी कोण हे कळतं. साक्षीरूपाने नटलेला जो मी, त्याला पाहायला जंगलात जायला नको. माझेपण सोडावं म्हणजे मीचा बोध होतो. भगवंत चोहोकडे भरलेला आहे असं आपण नुसतं तोंडाने म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपलं मूळ चुकतं. भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसऱ्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो तसं हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकलं आहे. मी करता नसून राम करता आहे हे म्हटलं म्हणजे त्यात सर्व आलं. पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो. संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणं हाच संन्यास. सगुण भक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावं, नामात भगवंत आहे असं जाणावं आणि भगवंताचं होऊन राहावं हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे. साधूसंतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. आपलं ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय. लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्या पुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या वस्तू टाकतो, त्याचप्रमाणे सगुणोपासनेचा परिणाम होतो. दृश्य वस्तूंवर आपलं प्रेम आहे, जे दिसतं तेच सुखाचं आहे असं आपल्याला आज वाटतं. म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यासाठी या उपासनेचा शेवट होईल. आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावं. इतर ध्येय असावीत पण त्यांचा आग्रह नसावा. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असं म्हणतात. सहजपणाने जगणं म्हणजे सहजपणातून वेगळं न राहणं, हीच सहज समाधी होय. राम सर्व करतो आणि राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असं समजावं. त्याच्या जन्माचं सार्थक झालं हे सांगणं नकोच. नाम घेताना स्वतःचा विसर पडणं ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. नामात स्वतःला विसरण्यास शिकावं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे भानुकांत लुकतुके यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या मुखातून जे शब्द येत असत तसंच घडत असे ह्याचा अनुभव सर्वांनीच घेतला होता। पशुसुद्धा स्वामींचा प्रत्येक शब्द झेलत असत हे तर स्वामी भक्तांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं होतं। संस्थानाचे बंब गारडसाहेब जे होते त्यांनी एका माकडिणीला पाळलं होतं। तिचं नाव होतं सुंदरी। ती बेफाम झाली आणि लोकांच्या अंगावर धावून जायला लागली आणि चावा घ्यायला लागली। स्वतः बंब गारडसाहेबांना चावण्याचा तिने 2-4 वेळा प्रयत्न केला होता। तेव्हा साहेबांनी शिपायांना सांगितलं की हिला गोळ्या घालून ठार मारा। शिपाई आपल्या बंदुकीने ठार मारणार हे पाहिल्यावर ती स्वामींपाशी धावत आली। स्वामी म्हणाले,
1: आजपासून कोणाला चावलीस तर तुला फोडून काढीन।
0: सुंदरीने स्वामींचं बोलणं समजल्याचं दर्शवण्यासाठी मान हलवली। शिपायांनी हा चमत्कार पाहिला। लोकांना सुद्धा आश्चर्य वाटलं। सुंदरी अनेक वेळेला स्वामींपाशी येऊन बसे। स्वामी कधी सुंदरीच्या डोक्यावर टोपी घालत, कधी आपल्या गळ्यातला हार तिच्या गळ्यात घालत, तिला पेढे खाऊ घालत। सुंदरी एखाद्या पाळीव कुत्र्यासारखी वागत होती। ती समर्थ चरणी लीन झाली होती। सुंदरी पूर्वजन्मी निश्चित स्वामी भक्त होती, म्हणून तर ती स्वामी आज्ञेत राहिली होती। पुढे त्या वांदरणीचा मृत्यू झाला तेव्हा स्वामी आज्ञेने लोकांनी तिची गुलाल बुक्का लाह्या उडवत मिरवणूक काढली आणि तिला अग्नी दिला। केवळ माणसंच नव्हे तर पशुपक्षीसुद्धा स्वामींच्या आज्ञेत होते। संस्थानचे एक कारभारी दिनकरराव आनंद यांना नेत्रविकार झाला। खूप वैद्य झाले, औषधं झाली, परंतु डोळ्यांची आग थांबतच नव्हती। संस्थानचे श्रीपाद भटजी कारभाऱ्यांना घेऊन स्वामी चरणी आले। भटजींनी स्वामींना सांगितलं, स्वामी कारभाऱ्यांच्या डोळ्यात खूप आग होते, काही औषध सुचवाल का? स्वामींनी कारभाऱ्यांकडे पाहिलं मात्र त्यांच्या लक्षात आलं की हिमालयात त्यांच्या भोवती जी अनेक हरणं होती त्यातलं व्याकुळ डोळ्यांचं हरिण म्हणजे हा कारभारी। स्वामींनी चटकन म्हटलं,
1: संस्थानच्या हत्तीचं मूत्र 3 दिवस ह्या कारभाराच्या डोळ्यात घाल, आग थांबेल।
0: तसं केलं आणि आग त्वरित थांबली। ह्याचा अर्थ असा होतो की स्वामी जे काही बोलत असत तसंच घडत होतं। स्वामी आपल्या भक्तांना जवळ करीत आणि त्यांना संरक्षण देत होते, त्यांची दुःख हरण करत होते।
2: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का मनाने निग्रह केला की साधना मार्ग सहज सोपा होऊन जातो। फक्त मनाशी एकच धारणा बाळगायची की मला फक्त परमेश्वराचंच दर्शन हवं आणि त्या दिव्य अनुभवाचा सहवास हवा, ह्या गोष्टीचा क्षणभर सुद्धा विसर पडता कामा नये। हे आनंद निधान अंतःकरणात स्थिर झालं की साधना फुलांसारखी सुगंधी होते हे माझं वचन ध्यानात ठेवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

ओम श्री विष्णवे नमः। यानंतर गरुड पुराणामध्ये वर्णधर्माचं कथन आलं आहे। श्री महेश्वर म्हणतात, याज्ञवल्क्य मुनींनी कोणता धर्म सांगितला तो पूर्णपणे सांगण्याची कृपा आपण करा। तेव्हा श्री हरी म्हणतात, जेव्हा ऋषींचा समूह मिथिलेमध्ये याज्ञवल्क्य मुनींच्याकडे गेला तेव्हा सुद्धा त्या ऋषी समूहाला श्री विष्णूंचं ध्यान करायला सांगितलं। ते म्हणाले, ज्या देशात कृष्णवर्णीय हरण राहतात त्या देशात धर्माची स्थापना असते असं समजावं, म्हणून त्या देशात ध्यान करावं। देश, काल आणि श्रद्धा यांनी युक्त असं जे सत्पात्री दान केलं जातं ते संपूर्ण धर्माचं लक्षण आहे। चांगले आचार, विचार, अहिंसा, दान आणि आत्मयोगाने आत्मदर्शन करणं हा परमधर्म आहे। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण आहेत, परंतु यात ब्राह्मण म्हणवणारे तीनच आहेत। ब्राह्मणांना गर्भाधान विधीपासून विवाहापर्यंत सर्व संस्कार मंत्रानेच होत असतात। यानंतर याज्ञवल्क्यांनी सांगितलं, ब्राह्मणाचं उपनयन 8व्या वर्षी करावं, क्षत्रियाचं 12व्या वर्षी करावं, वैश्यांनी पण 12व्या वर्षी करावं। गुरुने शिष्याचं उपनयन करून त्याच्याकडून वेदांचा अभ्यास करून घ्यावा। ब्राह्मणाने त्यांच्या दैवताप्रमाणे मंत्रांच्या सहाय्याने स्नान, पूजन, प्राणसंयम आणि सूर्याची पूजा आणि रोज गायत्री मंत्राचं पठण करावं। पहाटे सूर्यदर्शन होण्याआधी संध्या करावी। याप्रमाणे सर्व कृत्य झाल्यानंतर मी अमुक नावाच्या गोत्राचा आहे असं म्हणून वडील माणसांना नमस्कार करावा। ब्रह्मचर्य अवस्थेत अभ्यास करताना मृगाजिनावर बसावं। शरीराचं पोषण करण्यासाठी ब्राह्मणाने भिक्षा मागावी आणि ती सुद्धा आनंदाने आणि उदार मनाने मागावी। भोजनापूर्वी आपोषण घ्यावं, नंतर अन्नाचा स्वीकार करावा। अन्नाकडे कुत्सित भावनेने न बघता भोजन करावं। जो ब्राह्मण एकाच देशाचा उपदेश करतो त्याला उपाध्याय असं म्हणावं आणि यज्ञयाग करणाऱ्या ब्राह्मणाला ऋत्विक म्हणावं। ब्राह्मणाला नेहमी द्विज म्हणजे जो दोनदा जन्म घेतो असं म्हटलं जातं। प्रथम मातेच्या उदरी आणि नंतर मौंजीबंधनामुळे त्याचा दोनदा जन्म मानतात। ब्राह्मणाने नेहमी तूप आणि मधाने रोज पितरांना तर्पण करावं। त्याने रोज ऋचांचं अध्ययन करावं। त्याने रोज यजुर्वेद आणि सामवेद वाचले पाहिजेत। पितर जेव्हा पूर्ण संतुष्ट होतात तेव्हा देखील त्या व्यक्तीला शुभफल देऊन संतुष्ट करतात। असं केल्याने मनुष्य जन्म मरणाच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो। यानंतर गरुड पुराणामध्ये गृहस्थ धर्माचे सिद्धांत सांगितले आहेत। याज्ञवल्क्य महर्षी म्हणतात, वेदांचे सांगोपांग अध्ययन झाल्यानंतर त्या ब्राह्मणाने आपल्या गुरुला गुरुदक्षिणा द्यावी, नंतर ब्रह्मचर्याश्रमाची समाप्ती करून सुलक्षणी पत्नीशी विवाह करावा। अशी पत्नी आपल्याच गोत्राची नसावी आणि वयाने ब्राह्मणापेक्षा लहान असावी। ती स्त्री रोगांपासून मुक्त असावी। अशा स्त्रीबरोबर लग्न केल्यास जी संतती उत्पन्न होते ती आई आणि वडील अशा दोन्ही कुळातल्या 21 पितरांना पवित्र करते। त्यानंतर गरुड पुराणामध्ये विवाहाचे काही प्रकार सांगितले आहेत। गोयुगामध्ये जी कन्या दिली जाते त्याला आर्ष विवाह म्हणतात। यज्ञामध्ये ऋत्विजांना जेव्हा कन्यादान केलं जातं त्याला दैव विवाह असं म्हणतात। धन देऊन केलेल्या विवाहाला असुर विवाह म्हणतात। तर स्त्री आणि पुरुष परस्परांमध्ये वचनबद्ध होऊन जो विवाह होतो त्याला गांधर्व विवाह म्हणतात।

युद्धात स्त्रीला पळवून नेऊन नंतर तिच्याशी करण्यात येणाऱ्या विवाहाला पैशाचे विवाह म्हणतात. पहिले चार विवाह ब्राह्मणांसाठी सांगितले आहेत. गांधर्व आणि राक्षस हे दोन विवाह क्षत्रियांसाठी आहेत. असुर विवाह वैश्यांसाठी आहे, तर पैशाची शूद्रांसाठी आहे. कन्यादान एकदाच केलं जातं. तिचं हरण करणारा चोराप्रमाणे शिक्षेला पात्र होतो. जी कन्या चांगली दोषमुक्त असून सुद्धा तिच्याशी विवाह करून जो पुरुष तिचा त्याग करतो तो देखील दंडाला पात्र ठरतो. परंतु तीच स्त्री दुष्ट किंवा अपात्र असेल तर पुरुषाने तिचा त्याग करावा. पतीच्या हयातीत किंवा त्याच्या मृत्यूनंतर देखील जी स्त्री अन्य पुरुषाच्या आहारी जात नाही ती स्त्री कीर्तिमान ठरते. अशी स्त्री नंतर उमादेवीची भक्ती करते. स्त्रियांनी आपल्या सासूसासऱ्यांना नेहमी वंदन करावं. कन्येचं रक्षण बालपणी पिता, तरुणपणी पती आणि वृद्धपणी पुत्र करीत असतो, आणि पुत्र नसेल तर इतर नातलगांनी तिचं रक्षण करावं. यानंतर गरुड पुराणामध्ये द्रव्याची शुद्धी याविषयी माहिती आहे. महर्षी याज्ञवल्क्य म्हणतात, आता मी द्रव्याच्या शुद्धीबद्दल थोडं सांगतो. सोनं, चांदी, चामडं इत्यादी धातूंची पात्रं किंवा आसनांची शुद्धी केवळ पाण्याने होते. धान्याची शुद्धीसुद्धा केवळ पाण्याच्या थेंबामुळे होते. लाकूड, शिंग या पदार्थांची शुद्धी तासण्याने होते, तर यज्ञातील पात्रांची शुद्धी मार्जनाने होते. भूमीची शुद्धता केवळ लेपन म्हणजे सारवणे, प्रक्षालन किंवा धुणे आणि शिंपडणे हे केल्याने होते. तांब्याच्या पात्रांची शुद्धी आंबट पदार्थ आणि पाणी यांच्यामुळे होते. काशाची पात्र भस्म अथवा जलाने शुद्ध होतात. जे पाणी मुळातच भूमिगत असतं ते नेहमीच शुद्ध असतं. कुत्रा, कावळा इत्यादींपासून जे पाणी अशुद्ध होतं ते कशानेही शुद्ध होत नाही. स्नानानंतर, शिंकेनंतर, झोपेनंतर, भोजनानंतर फिरून आल्यानंतर आचमन करावं आणि नंतर कपडे बदलावे. आचमन करण्याने शुद्धी होते. ब्राह्मणाच्या डाव्या कानात अग्नि इत्यादी देवगण वास्तव्य करीत असतात, म्हणून त्याच्या केवळ स्पर्शाने देखील शुद्धीचं महत्त्व सांगितलं आहे. आणि आता यानंतर गरुड पुराणामध्ये श्राद्धविधीबद्दल माहिती आहे. याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले, आता मी सर्व पापांचा नाश करणारा श्राद्धविधी सांगतो. अमावास्या, कृष्णपक्ष, विषुववृत्त यामध्ये सूर्याचं संक्रमण, व्यतिपात, गजछाया आणि सूर्यचंद्राचं ग्रहण यावेळी श्राद्ध करण्यास उत्तम काळ असतो. तिथीचं ज्ञान असणारे, पंचाग्नी साधन करणारे, पितृ आणि मातृपरायण असे ब्राह्मण श्राद्ध देवता असतात. रोगी, हिनांग व्यंग असणारे असे विप्र श्राद्धविधी करणारे नसतात. जो ब्राह्मण विष्णुभक्त नसतो तो देखील श्राद्धविधी करण्याच्या योग्यतेचा नसतो. ज्या दिवशी श्राद्धविधी असतो त्याच्या आदल्या दिवशी ब्राह्मणाला निमंत्रण द्यावं. दोन ब्राह्मण पूर्व दिशेला देवकर्मासाठी आणि तीन ब्राह्मण पितृकर्मासाठी उत्तर दिशेला विभागावे. विधीच्या वेळी वैश्वदैविक मंत्राचा उपयोग करावा. यानंतर ब्राह्मणांना भोजनाला बसवावं. ब्राह्मणांनी मौन व्रत धारण करून भोजन करावं. श्राद्ध करणाऱ्या माणसाने कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष इत्यादी मनात न धरता ब्राह्मणांना भोजन आणि इतर खाद्यपदार्थ समर्पण करावे. जोपर्यंत ब्राह्मणांची तृप्ती होत नाही तोपर्यंत त्यांना जेवावयास वाढावं आणि मंत्राचा जप करावा. जेव्हा ते आपणहून तृप्त झालो असं म्हणतील तेव्हा बाकीचं अन्न भूमीला अर्पण करावं. याप्रमाणे सर्व विधी झाल्यानंतर ब्राह्मणांना आचमन समर्पण करावं. स्वस्ती म्हणून उदक सोडावं आणि आपल्या इच्छेनुसार दक्षिणा द्यावी. यानंतर प्रेमपूर्वक पितरांचं विसर्जन करावं. त्यानंतर उरलेल्या अन्नाचं ग्रहण करावं. त्रयोदशीला आणि माघात अर्घ्य द्यावं. त्यामुळे श्राद्धकर्ता कन्या प्राप्ती करतो. ज्याचं मरण शस्त्रांमुळे झालं असेल त्याचं श्राद्ध चतुर्दशीला करावं.
जो विधीपूर्वक श्राद्धविधी करतो त्याला स्वर्ग, अपत्यप्राप्ती, शौर्य, बल, धन, विद्या इत्यादींची प्राप्ती होते. यानंतर श्री गरुड पुराणामध्ये विनायकाने सांगितलेली पुरुषाची लक्षणं आहेत. याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, आता मी विनायकाकडून उपसृष्ट झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगतो. असा पुरुष स्वप्नात सुद्धा जलाचं अधिक स्मरण करतो. तो नेहमी उदास राहतो आणि ज्याचा आरंभ करतो ते कार्य निष्फळ ठरतं. अशी व्यक्ती मग राजा असली तरी ती राज्याला किंवा कुमारी पतीला किंवा गर्भवती स्त्री आणि पुत्राला प्राप्त करू शकत नाही. याला उपाय म्हणून कुठल्या तरी चांगल्या शुभ दिवशी विधीपूर्वक त्याचं स्नपन करावं, तूप आणि सरसाच्या गंधाने त्याला उत्साहित करावं, भद्रासनावर बसवून ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करवावं आणि तुझ्या दुर्भाग्याचा नाश होवो असं म्हणावं. यानंतर शिव आणि अंबिका यांची स्थापना करावी, हात जोडून त्यांना अन्न समर्पण करावं, पुत्रजन्मानंतर दुर्वा आणि सरसाची फुलं घेऊन सती अंबिकेची प्रार्थना करावी. प्रार्थना करताना म्हणावं, हे देवी, माझ्या रूप, यश, सौभाग्य, पुत्र, पौत्र ह्या सर्व आकांक्षा पूर्ण कर. यानंतर शुक्ल वस्त्र धारण करून अनुलेपनाने ब्राह्मणाला संतुष्ट करावं, दोन वस्त्र ब्राह्मणांना समर्पित करावेत आणि ग्रहांची देखील पूजा करावी. यानंतर ग्रहयाग याविषयी गरुड पुराणात माहिती आहे. यज्ञवल्क्य मुनी म्हणतात, धन, संपत्ती आणि शांती यांची इच्छा करणाऱ्यांनी समग्रहयाग करावा. जाणत्या पुरुषांनी यासाठी सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू या ग्रहांची पूजा करावी, सुवर्णाचं दान करावं, वस्त्र, फुलं अर्पण करावीत आणि मंत्राद्वारा सर्व कृत्य पूर्ण करावीत. यानंतर ग्रहांच्या शांतीसाठी ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. या प्रकारे ग्रहांची नेहमी पूजा करावी. राजासुद्धा अशा पूजेने फलप्राप्ती करू शकतो. यानंतर वानप्रस्थाश्रमाविषयी गरुड पुराणात माहिती आहे. याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात, वानप्रस्थाश्रम ग्रहण करणाऱ्या माणसाला जे करावं लागतं ते आता ऐका. त्याने आपल्या पत्नीच्या पालनपोषणाचा भार पुत्रावर टाकून किंवा पत्नीलाच आपल्याबरोबर घेऊन या आश्रमाचा स्वीकार करावा. वानप्रस्थाश्रमीने नेहमी अग्निसहित ब्राह्मण, पितर, देव आणि अतिथी यांचं यजन करावं. आपल्या भृत्यास तृप्त करावं लागतं. त्याने नेहमी जटा आणि लोभ धारण करावं आणि सतत अंतर्मुख राहावं. त्याने कोणत्याही वस्तूचा आश्रय न घेता भूमीवर झोपावं आणि कोणतीही आकांक्षा मनात न धरता कार्य करावं. त्याने नेहमी वेदांचा अभ्यास करावा, सर्व प्राणीमात्रांच्या हिताबद्दल कार्यमग्न राहावं. वानप्रस्थीने कधीही क्रोध करू नये, सर्वांनाच त्याने प्रेमाने वागवावं आणि आपणही तसंच राहावं. याज्ञवल्क्य मुनी पुढे सांगतात, मी आता आपल्याला भिक्षुधर्म सांगतो. वानप्रस्थाश्रमात राहिल्यानंतर वनापासून मुक्त व्हावं, सर्व वेदांना प्रदक्षिणा करावी, यानंतर आत्म्यामध्ये अग्नीची प्रतिष्ठापना करावी, सर्व प्राणीमात्राच्या हितासाठी कार्यमग्न राहावं, संपूर्ण शांती धारण करावी, तीन दंड धारण करावे आणि कमंडलू धरावा, सर्व प्रकारच्या मेहनतीचा परित्याग करावा आणि भिक्षा मागण्यासाठी कोण्या एका गावाचा आश्रय घ्यावा. आपल्या साथीदार भिक्षुकांबरोबर यात्रा इत्यादींचा मोह करू नये, त्यासाठी परमहंस होऊन राहावं लागतं. या प्रकारे सिद्धी योग धारण करून जो आपल्या देहाचा त्याग करतो त्याला सिद्धी आणि अमृत प्राप्त होतं. योगांचा अभ्यास करून जो अल्पोपहार करतो त्याला परासिद्धी प्राप्त होते. याचक आणि अतिथींचं प्रिय करणारा ज्ञानशील गृहस्थ देखील श्राद्धविधी केल्याने मुक्ती प्राप्त करतो. यानंतर पापी लोकांना नरकात काय फळ मिळतं याविषयी गरुड पुराणात माहिती आहे. याज्ञवल्क्य मुनी सांगतात, महापातकामुळे नरकाची प्राप्ती झालेला माणूस परत कुत्रा, गाढव किंवा उंट ही योनी प्राप्त करतो
आणि शेवटी मुका बनून जातो. सुवर्णाची चोरी करणारा माणूस कृमी कीटकांची योनी प्राप्त करतो. गुरुच्या शय्येवर निजणाऱ्या व्यक्तीला क्षय आदी जर्जर करणारे रोग होतात. धान्याची चोरी करणारा माणूस उपाशी राहतो, तो भूक आणि रोगांनी पछाडला जातो. तेलाची चोरी करणारा तैल पिणारा आणि दुर्गंधी येणारा असा होतो. असे सर्व लोक शुभ लक्षणांच्या बाबतीत दरिद्री आणि अधम असतात आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा अडकतात. यानंतर गरुड पुराणात प्रेतशुद्धीचं वर्णन आहे. याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, आता मी प्रेतामुळे होणाऱ्या अशुद्धीविषयी सांगतो. प्रेत स्मशानापर्यंत पोहोचेपर्यंत सर्व अनुयायांबरोबर यमसूक्ताचा जप करावा. दारू पिणारे किंवा आत्मघात करणारे शुद्धीकरणाला पात्र नसतात. प्रेतकार्यानंतर दुसऱ्यांची शुद्धी स्नान केल्याने होते. त्या दिवशी घरातील लोकांनी इतर ठिकाणाहून प्राप्त झालेलं अन्न खाऊन जमिनीवरच झोपावं. यज्ञ करणाऱ्या पुरुषाने प्रेतासाठी 3 दिवस अन्नपिंड द्यावं. वर्णाप्रमाणे ब्राह्मणाला 10 दिवस, क्षत्रियाला 12 दिवस, वैश्यांना 15 दिवस आणि शूद्रांना 30 दिवस अशुद्धी असते. सती व्रती ब्रह्मचारी किंवा दानवेत्ता दान देताना मरण पावला किंवा विवाहाच्या वेळेला यज्ञात मरण आलं किंवा देशावर आपत्ती आली असता युद्धात मरण पावला तर माणसाची शुद्धी ताबडतोब होते. अग्निकर्म, माती, वायू, मन, जप, तप, निराहार ही सर्व शुद्धीची कारणं आहेत. यामुळे शुद्धी होते. ब्राह्मणांचा जर काही कारणांनी निर्वाह होत नसेल तर अशा वेळी क्षत्रिय किंवा वैश्यांनुसार जीवन जगावं. वैश्यांचा व्यवसाय स्वीकारला तरी दही, दूध, तूप, जल, अग्नी, वस्त्र इत्यादींची विक्री करू नये. त्याने शेतीचं कार्य करावं. घोड्यांचा देखील विक्रय करू नये. पुढे सूत म्हणतात, पाराशर मुनींनी व्यासमहर्षींना वर्णाश्रमांचे जे धर्म सांगितले त्यानुसार श्रुती, स्मृती, सदाचार हे वेदांचे कार्यकारण आहेत. मनुद्वारा देखील वेदच धर्म म्हटले गेले आहेत. कलियुगात दान आणि धर्म केला जातो. स्नान, संध्या, जप, होम, देव आणि अतिथींचं पूजन ही 6 कर्म रोज करणं आवश्यक आहे. याप्रमाणे जो चांगल्या व्रतांचं पालन करतो तो नेहमी आदरणीय असतो. क्षत्रिय लोकांचं काम आहे शत्रूच्या सैन्यात जिंकून पृथ्वीचं रक्षण करणं. वैश्यांनी व्यवसाय आणि शेती आणि गोपालन करावं तर शूद्रांनी भक्ती आणि सेवा करावी. अभक्ष भक्षण करण्याने, चोरी करण्याने आणि स्त्रीला पळवल्याने पतित होण्याची वेळ मनुष्यावर येते. जर ब्राह्मणावर आपत्ती काळ असेल तर एकाचा त्याग करावा आणि संपूर्ण एका गावासाठी कोळाचा त्याग करावा. याप्रमाणे मोठ्याच्या संरक्षणासाठी लहानाचा त्याग करावा. बुद्धिमान पुरुष जोपर्यंत दुसऱ्याच्या ठिकाणची पारख करीत नाही तोपर्यंत पहिलं ठिकाण त्यागीत नाही. अशा धनाचा काय उपयोग की जे धन कृपणाच्या हाती गेलेलं असेल? त्या ज्ञानाचा पण काहीच उपयोग नाही ज्या ज्ञानाचा मनुष्याला अहंकार आहे आणि आपलं ज्ञान इतरांना देण्याच्या बाबतीत जो कंजूष आहे. ज्या सौंदर्यात गुण आणि पराक्रम नाही त्याचा तरी काय उपयोग? जो मित्र संकट काळाला मदत करीत नाही तो देखील निरर्थक मित्रच ठरतो. तात्पर्य, एखादाच संकटाच्या वेळी मदत करतो. जगात बहुधा उच्चपदस्थ व्यक्तींनाही मित्र असतात आणि ज्याच्याजवळ धन नसतं जो दरिद्री असतो त्याचे नातलगसुद्धा वैरी बनतात. खऱ्या मित्राची परीक्षा नेहमी संकटकाळीच होते. युद्धाच्या वेळेसच खऱ्या शूराचं शूरत्व कळतं. धन दौलत नष्ट झाल्यानंतरच पत्नीचा खरेपणा कळतो आणि दारिद्र्याच्या वेळेसच अतिथीबद्दलचं प्रेम स्पष्ट होत असतं. परंतु जगात असं दिसून येतं की वृक्षावरची फळं संपल्यावर पक्षी त्या वृक्षाला सोडून जातात. सरोवराचं पाणी आटल्यानंतर पक्षी तिकडे फिरकत देखील नाहीत. धनहीन झाल्यानंतर प्रेयसी प्रियकराचा त्याग करते आणि राजा अन्यायी बनल्यावर मंत्री त्याला सोडून जातात. यासाठी जो लोभी असेल त्याला धन देऊन काबूत ठेवावं
जो विनयशील असेल त्याला हात जोडून तृप्त करावं, जो पंडित असेल त्याच्याबरोबर त्याच पातळीवर चर्चा करून त्याला संतोष द्यावा. अर्थात ज्याची जशी भावना असते त्याच भावनेने त्या व्यक्तीशी बोलून हुशार व्यक्ती त्याच्या हृदयात प्रवेश करते. बुद्धिमान लोक कधीही आपल्या विनाशाचं, संतापाचं किंवा अपमानाचं प्रदर्शन करीत नसतात. जगात अशी एकही व्यक्ती नाही की जी व्याधीमुळे त्रस्त नाही. व्यसनरहित माणसंसुद्धा जगात दुर्लभच असतात. कोणत्या व्यक्तीपाशी सतत धन राहिलं आहे अर्थात असा कोणीही नाही, आणि ज्या माणसावर कधीच संकट आलेलं नाही असा एकही माणूस या जगात नाही. ज्या देशात स्वाभिमानाने राहता येत नाही, ज्या देशात स्नेही आणि हितचिंतक कोणीही नाहीत, ज्या देशात विद्येबद्दल आदर नाही, त्या देशात राहू नये, अशा देशाचा त्याग करावा. ज्या धनाबद्दल चोरीचं भय नाही, जे धन राजाकडून निर्भयपणे मिळतं आणि व्यक्तीला मृत्यूनंतर सुद्धा जे धन सोडत नाही, अशाच धनाचं अर्जन करावं. जे धन संचित करून दडपून ठेवलेलं असतं ते धन दुःखालाच कारणीभूत होतं. धनाचा संचय करून सुद्धा त्याचा उपयोग विविध कार्यांसाठी केला नाही तर त्याचा काय उपयोग? तसंच ज्ञान संपादन करूनही त्याचा विनियोग केला नाही तर त्या ज्ञानाचा घातच होतो. स्वप्नांच्या द्वारे झोपेवर इंधन टाकून अग्नीवर आणि मद्य पिऊन तृष्णेवर विजय मिळवण्याचा कधीही प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे तृष्णा अधिकच भडकते. नदी पाण्यामुळे दोन्ही तटांचा आणि स्त्री दोषांमुळे दोन्ही कुळांचा नाश करते. नदी दोन्ही किनाऱ्यांवर वाहून नेते तर स्त्री दोन्ही कुळांना पतित करते, कारण नदी आणि स्त्री या दोन्ही गोष्टी स्वच्छंदी आणि गतिमान असतात. अग्नी कधीही लाकडामुळे तृप्त होत नाही, महासागर नदी प्रवाहामुळे तृप्त होत नाही, तसंच यमसुद्धा प्राणीमात्रांच्या मरणाने तृप्त होत नाही. असंख्य प्राणीमात्र मृत्यूचा घास भक्ष्य बनून त्याकडे जात असतात. ज्या मनुष्याचा निर्वाह कर्म आणि धर्माने प्राप्त झालेल्या धनावर चालतो, जो पुराणे वेद आणि आपली पत्नी यामध्ये रममाण होतो आणि आलेल्या अतिथींचा प्रेमाने सत्कार करतो, तो गृहस्थाश्रमी असून सुद्धा मोक्षपदाला गेलेला असतो. विद्या, धन, पर्वतारोहण, काम आणि धर्म या पाच गोष्टी अशा आहेत की ज्या हळूहळूच प्राप्त होत असतात, त्यांना द्रुतगतीने कोणीही प्राप्त करू शकत नाही. देवतांचं पूजन आणि ब्राह्मणांना दान या दोन्ही गोष्टी शाश्वत आहेत. गुणांनी युक्त गुणी माणूस देखील शाश्वत आहे. जे लोक बाल्यावस्थेत अध्ययन करीत नाहीत आणि तरुणपणी धन आणि पत्नीचा स्वीकार करीत नाही, असे लोक चिंतेचं कारण बनतात. मनुष्याने नेहमी महान पुरुषांचा मार्ग आचरावा. पंडित लोकसुद्धा न सांगता तात्पर्य जाणतात. तोंडाने सांगितलेली गोष्ट बुद्धिहीन प्राणीसुद्धा समजू शकतात. जो माणूस धनहीन दरिद्री असेल त्याने तीर्थयात्रेला जावं. सत्यापासून जो विचलित होतो त्याला नरकात जावं लागतं. हरिओम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया संत चोखामेळा यांची भक्तिरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया संत जनाबाईंचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित गडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

अर्थांचा मत्सर हा शब्द बरेच वेळा आलेला आहे की मत्सर होऊ नये. मत्सर हा शत्रू असा आहे की आपण ज्याचा मत्सर करतो त्याला त्याची दादही नसते पुष्कळ वेळेला, परंतु मत्सर करणारा जो आहे तो मात्र त्याच्या नावाने जळत असतो उगीचच. या मत्सराचा काहीही फायदा नाही, त्याच्यापासून काही मिळतही नाही, फक्त त्या मत्सर करणाने ह्याची शांती ढळते. तो अखंड त्याच्याकडे लक्ष ठेवून असतो ज्याच्याचा मत्सर करतो त्याच्याकडे. तो काय करतो आहे, कुठं जातो आहे, त्याची प्रगती कशी होते आहे, काय होते, वस्तुतः प्रत्येकाने आपल्याकडे लक्ष ठेवावं. आपलं जीवन कसं चाललेलं आहे, आपले आचार विचार कसे आहेत, साधक असेल तर आपली साधनेत प्रगती होते आहे का नाही, हे सगळं बघायचं सोडून मत्सर जो आहे हा उपयोगी नाही. इथं देखील ते मनाला सांगतायत. हित आता साधक आहे मन, पण तरी देखील त्या ठिकाणी ते मनाला म्हणतायत, मत्सरे नाम सोडू नको हो. हे मना, तू नामाचा मत्सर करू नकोस. नामाचं महत्त्व सर्वजण वर्णन करतायत. समर्थाने देखील नामाचं वर्णन पुन्हा पुन्हा केलेलं आहे, त्याचं महत्त्व काय आहे सांगितलेलं आहे, त्याचा परिणाम काय होतो ते सांगतायत. ह्या 205 श्लोकामध्ये काही गोष्टी पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला वाटेल ही पुनरावृत्ती आहे सारखी, पण त्याला इरज नाही आहे. परमार्थात खूप ठिकाणी असं आहे, कारण ते म्हणतात तसं सेविलेची सेवावे अन्न, ध्यान धरिलेची धरावे. जे जे काही करतो आहे ते पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, एकदा करून चालणार नाही. जसं एकदा जेवून चालत नाही, दुपारी जेवलो तरी परत संध्याकाळी जेवतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाचा विचार आहेच. हे जसं पुन्हा पुन्हा लागतं तसं परमार्थामध्ये पूर्ण अवस्था प्राप्त होईपर्यंत जी साधन आहे ती नित्य नियमाने अखंड करावीच लागते. आणि पूर्ण झाल्यानंतर देखील जी साधनं आपण आत्तापर्यंत केली आणि पूर्णत्वाला आलो ती साधनं सुटत नाही. पडिले वळणं इंद्रिया सकळा, तो ध्यान करतच राहतो, नाम येतच राहतं, सहजच नाम सवय लागलेली आहे मनाला चित्ताला नाम घ्यायची, ते येतच राहतं. पण त्याच्या आड जो आहे हे मत्सर येतो, म्हणून त्यांनी मनाला म्हटलं आहे मत्सरे नाम सांडू नको, नामाकडे दुर्लक्ष करू नको, त्याचा तिरस्कार करू नको. उलट काय कर, अति आदरे हा निजध्यास राहो. उलट त्या नामाबद्दल अत्यंत आदर ठेव, पूज्य भाव ठेव. नाम हे आपल्याला तारून नेणारं आहे असा भाव त्या ठिकाणी असू दे, म्हणून अत्यंत आदराने काय कर हा निजध्यास राहो. अत्यंत आदराने एकदा नाम घेतलं, एक माळ उडली, आता पुन्हा दिवसभर काही करायचं काम नाही असं नाही आहे. त्या नामाचा देखील ध्यास लागला पाहिजे, निजध्यास अंतरामध्ये सारखा त्याचा ध्यास धरला पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास धरला की हळूहळू आपल्याला ते स्वरूप प्राप्त होतं. त्यामुळे ज्या स्वरूपाकडे आपल्याला जायचं आहे, जीवाला जायचं आहे, तिकडं जाण्यासाठी नाम हे साधन आहे. त्यामुळे त्या नामाला तू धर, त्याच्यापाशी आदर ठेव आणि अतिशय पूज्य भावाने त्याचा ध्यास धर. कारण काय आहे तर ते तिसऱ्या चरणात म्हणतात, समस्तांमध्ये नाम हे सार आहे. 75 श्लोकात देखील त्यांनी तेच सांगितलं आहे, समस्तामध्ये सार साचार आहे. तोच चरण इथं पुन्हा जवळजवळ आलेला आहे की सर्व साधनांच्यामध्ये अनेक साधनं आहेत, काही बहिरंग साधन आहेत, काही अंतरंग साधन आहेत. ते अनेक साधनामध्ये नाम ही जी अंतरंग साधन आहे ही सारभूत आहे, तिला तू दूर ठेवू नकोस. ते अत्यंत सन्निध पाहिजे, अखंड साधना पाहिजे. म्हणून समस्तामध्ये नाम हे सार आहे
आणि दुजी तुळणा

तुळीताहीनच आहे. मग नामाच्याऐवजी दुसरं काही केलं तर, असं जर कोणी म्हणायला लागलं, त्याच्याशी तुलना करायला लागलं, तर ते म्हणते त्याच्याशी तुलना करताना तुलना करायला एकही गोष्ट अशी नाही आहे की जी त्याच्याशी तुलन करता येईल. इतकं नामाचं महत्त्व आहे. इथंही आता लक्षात ठेवायला पाहिजे, नाम असा अर्थ नाम घेता घेता घेता हळूहळू ध्यानामध्ये गेलं पाहिजे. ध्यानाचा विचार, ध्यान हा शब्द फार वेळेला आलेला नाही आहे. इथं मनाचे श्लोक हा विषय आहे, मनाबोध आहे, मनाला बोध केलेला आहे. ध्यानामध्ये मनाचा लयच करायचा आहे, पण तिथं जाईपर्यंत मनाने काय करायला पाहिजे हे याच्यामध्ये जास्ती सांगितलेलं आहे. म्हणून मनाला ते म्हणत आहे तू नामाला धर, नामाला धरता धरता तू त्या ठिकाणी जाशील. म्हणून तुझी तुलना, दुसरी तुलना करायची असं म्हटलं न साहे, करता येतही नाही आणि ते त्याला सहनही होत नाही, इतकं त्याचं महात्म्य आहे. म्हणून या श्लोकात म्हणतात ते मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळणा तुळिताही न साहे.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंगरचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

0: समय कर
1: आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे बालगंधर्व यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया एक भक्तिगीत. गीत, संगीत आणि स्वर अरुण सराफ.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
2: श्रोतेहो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:30.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा, कर कमल दृतेष्टा वीती उमांबुजाता, मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला, भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शुक्रवार, भाद्रपद कृष्ण षष्ठी अर्थात 2 ऑक्टोबर 2026. आजचं नक्षत्र आहे मृग नक्षत्र.

आज सप्तमी महालय आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी श्रीमद भगवद्गीता सर्वसामान्यांना कळावी यासाठी रचलेल्या टीकात्मक श्री ज्ञानेश्वरीची आज जयंती आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. एकच निर्गुण ब्रह्म हेच सत्य आहे, जीवात्मा त्याहून भिन्न नाही आणि इतर सर्व विश्व मिथ्या आहे असं प्रतिपादन करणारं तत्वज्ञान म्हणजे केवलाद्वैतवाद आहे. केवल म्हणजे निर्गुण हा अर्थ सांख्यदर्शनातल्या पुरुष तत्वाच्या केवल या विशेषणावरून घेतलाय. सांख्यदर्शनात कैवल्य शब्द निस्त्रैगुण्य मोक्ष या अर्थाने वापरलाय, म्हणून केवल म्हणजे मुक्त, नित्य मुक्त. अद्वैत हे विशेषण द्रष्टा जो आत्मा त्याला बृहदारण्यक उपनिषदात प्रथम लावला आहे. द्वैत म्हणजे दोन किंवा एकापेक्षा अधिक. द्वैत म्हणजे द्रष्टा आणि दृश्य, द्वैत विरहित ते अद्वैत. जीवात्मा आणि परमात्मा असा भेद म्हणजे द्वैत. हा भेदही वस्तुता नाही. त्याचप्रमाणे परमात्मा आणि जगत अथवा द्रष्टा आणि दृश्य असाही भेद वस्तुतः नाही. ब्रह्म म्हणजे परमात्मा हेच एक सत्य आहे. तात्पर्य, जीवात्मा हा परमात्म्याहून वेगळा नाही आणि तोच एक सत्य असल्यामुळे दृश्य विश्व किंवा जगत हे आभासमय आणि मिथ्या आहे असं अनुमान निष्पन्न केलं जातं. केवलद्वैतवाद हा आद्य शंकराचार्य यांनी इसवी सन 788 ते 820 ह्या दरम्यान विस्ताराने प्रतिपादन केला. छांदोग्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद यामध्ये तो प्रथम आलेला आहे. त्याचप्रमाणे अथर्व वेदातल्या 4 ब्रह्मसूक्तामध्येही त्याला विशद केलेलं दिसतं. ब्रह्म हेच एक सत्य तत्व आहे असं उपनिषदांच्या आधारे शंकराचार्यांनी सिद्ध केलं आहे. हे सिद्ध करीत असताना या संदर्भात त्यांनी जीव आणि जगत, त्याचप्रमाणे बंध आणि मोक्ष यांचा विचार मुख्य

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

असे मोठे भगवत भक्त होते, क्षमाशील होते, सत्यप्रतिज्ञ होते, जितेंद्रिय होते, असे हे मृकंडू ऋषी आपल्या इंद्रियांचं नियमन करून मोठं तपाचरण करत होते. त्यांनी भगवान नारायणांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि आपली तपश्चर्या चालू ठेवली होती. त्या स्थितीमध्ये जेव्हा ह्या इतर देवतांनी पाहिलं की ह्यांचा अधिकार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि यांनी अशा प्रकारे जर तपाचरण हे करत राहिले तर एक दिवस असा येईल की आम्ही सगळे देवता काय आम्हाला हे शाप देतील, आम्हाला दूर करतील, कदाचित इंद्राचं इंद्रपद जाईल. आणि त्यामुळे ते घाबरले, विष्णूकडे आले. विष्णूंना सांगितलं की हे विष्णुदेवा, तुम्ही एक काम करा की या ऋषींना या तपाचरणापासून दूर करा आणि आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं भगवंतानी की आम्ही तुझं रक्षण करतो, किंवा देवतांनो मी तुम्हा सर्वांचं रक्षण करतो, इंद्रा तुझ्यासहित करतो, तू त्याची काळजी करू नकोस. पण हा अतिशय साधू पुरुष आहे, हा तुमच्याकरता वेडंवाकडं काही करत नाही, तो माझ्या दर्शनाकरता तपश्चर्या करतो आहे. आणि भगवंतांनी त्याला दर्शन दिलं आणि दर्शन झाल्यानंतर त्यांनी भगवंताला साष्टांग नमस्कार केला, त्यांची स्तुती केली, मुनींना भगवंतांनी आलिंगन दिलं, वर माग म्हणाले. ते म्हणाले वर काय मागायचं आहे, तुम्ही साक्षात दर्शन दिलं. म्हणाले लोक नुसतं तुमचं नामस्मरण करतात तर म्हणाले समाधान पावतात, नामस्मरणाने इतकं समाधान मिळतं तर तुमच्या दर्शनाने किती समाधान आहे, एवढं समाधान मला मिळालं आता काय करायचं आहे. म्हणाले आता मला कशाची अपेक्षा नाही आहे. मग आता त्यावेळी ते म्हणाले की तुला कशाची अपेक्षा नाही, पण मी तुला सांगतो की मी तुझ्या पोटी अंशरूपाने जन्माला येईन, असं सांगितलं. मग मृकंडू ऋषी व्यवहारामध्ये आले, गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला, त्यांना मार्कंडेय नावाचा पुत्र झाला, मार्कंडेयांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या मुलाला यज्ञ आदी सगळ्या ज्या ज्या त्यांच्याकडे असणाऱ्या विद्या आहेत त्या सगळ्या अध्ययन दान वगैरे वगैरे अनेक विद्यांचा त्यांना अभ्यास करून घेतला, उपदेश केला. आणि भगवान विष्णूंनी

सगळी सृष्टी गेली पण भगवान विष्णूंनी एकट्या मार्कंडेयांना तसंच जिवंत ठेवलं होतं. आणि त्या मार्कंडेय मुलींनी हा प्रलय झाल्यानंतर, हे जग विलीन झाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांचा संहार विष्णूंनी केला नाही. म्हणून जोपर्यंत भगवान विष्णू झोपलेले होते तोपर्यंत ते भगवान विष्णूंच्या समोर उभे राहिले की जागता पहारा देत की विष्णूंना त्रास होऊ नये म्हणून. आणि त्याचं वर्णन ह्या पुराणांनी कालाच्या भूमिकेतून केलेलं आहे. ते म्हणाले किती कालपर्यंत उभे राहिले, पुराण सांगतं, आम्ही तुम्हाला सांगतो. 15 निमेषांची एक काष्ठ आहे, 30 काष्ठांची एक कला आहे, 30 कलांचा एक क्षण आहे, 6 क्षणांची एक घटिका आहे, 2 घटिकांचा एक मुहूर्त आहे, 30 मुहूर्तांचा एक दिवस आहे, 30 दिवसांचा एक महिना आहे, आणि 15 दिवसांचा एक पक्ष आहे, आणि 2 पक्षांचा मिळून पुन्हा एक महिना आहे, 2 मासांचा एक ऋतू आहे, 3 ऋतूंचा एक अयन आहे, 2 अयनांचं एक वर्ष आहे, हा देवांचा एक दिवस आहे. नंतर म्हणाले 12,000 दिव्य वर्षांचा, म्हणजे देवांचा हा जो एक दिवस, त्याचे आता 360 दिवस व्हायला पाहिजे, तेव्हा त्यांचं एक वर्ष, असं जे दिव्य वर्ष आहे, अशी 12,000 वर्ष दिव्य वर्षांचं एक दैवत युग आहे, अशा 2,000 दैवतयुगांचा ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र आहे. म्हणजे 1,000 दैवतयुगांचा ब्रह्मदेवाचा दिवस आहे आणि 1,000 दैवतयुगांची ब्रह्मदेवाची रात्र आहे. आता 71 दिव्य चतुर्युगांचं एक मन्वंतर आहे. आणि आपण काल बघितलं असे 14 मनू येतात, त्यांची 14 मन्वंतर आहेत. अशी 14 मन्वंतर झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आता ब्रह्मदेवाचा असा एक दिवस झाला की त्याची तेवढीच रात्र आहे. त्या तेवढ्या रात्रभर मार्कंडेय मुनी विष्णूंच्या समोर उभे होते आणि त्यांचा खडा पहारा देत होते. ते म्हणाले की आता पुन्हा मी आपल्याला सांगत नाही की ब्रह्मदेवाचे 2 परार्ध म्हणजे विष्णूंचा एक दिवस या पद्धतीने ते मापन आहे. आता एवढी मोठी रात्र झाली, प्रलयाच्या काळातून ही सगळी सृष्टी बाहेर येणार, तर त्याकरता म्हणून विष्णूंनी पुन्हा ब्रह्मदेवाला आज्ञा केली की आता आपली रात्र संपत आलेली आहे, प्रलयाचा काल आता संपलेला आहे, आता दिवस म्हणजे आता सृष्टी उत्पन्न कर. आणि त्यावेळी सृष्टी उत्पन्न होण्याकरता किंवा सृष्टी उत्पन्न होताना मार्कंडेय मुनींनी पाहिली आहे की सृष्टी कशी उत्पन्न होते, हे त्यांच्या समोर सृष्टी उत्पन्न झाली आणि ते मोठे थक्क झाले. 2 गोष्टी मार्कंडेयांनी पाहिल्या आहेत. आपल्या पुराणाचा विषय नाही म्हणून आपण तो लांबवायचा नाही, पण भागवत पुराण संपत येतं, 12व्या स्कंधाच्या शेवटी मार्कंडेय मुनींनी असं म्हटलं की भगवंताचं दर्शन मिळालं, भगवंताकरता तपाचरण केलं, भगवंत आपल्यावरती संतुष्ट झाले, हे सगळं घडलं, पण म्हणाले एक आपल्याला कळलं नाही की भगवंताची माया कशी आहे किंवा भगवंताची शक्ती काय, भगवंताची लीला काय. ते त्या किनाऱ्यावरती आहेत, प्रलय होतो आहे, पाणी एवढं सगळं आलेलं आहे, समुद्रासारखं म्हणा, गंगासागरासारखं म्हणा, विशाल पाण्यावरती वटस्य पत्रस्य फुटे शयानम, तो भगवान त्या पैशावरती तोंडामध्ये पायाचा अंगठा घालून खेळतो आहे असं त्यांना दिसलं. आणि त्या क्षणी ते जे दिसलं आणि त्यानंतर जे सगळ्या उलटा पालट व्हायला सुरुवात झाली, ते कुठे गेले, कुठे पडले, कुठे फिरले, किती ठिकाणी, किती भयानकतेचा, किती आनंदाचा, वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव घेत राहिले. आणि त्यांना असं वाटायला लागलं की मी 1000 वर्ष, 1,00,000 वर्ष, 1,00,000,000 वर्ष, काळ इतका जातो आहे आणि मी कुठे जाऊन अनुभव घेतोय, हे सगळं त्यांना जे जाणवलं. आणि त्यानंतर हे सगळं अनुभवल्यानंतर पुन्हा त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं तर ते त्या किनाऱ्यावरतीच बसलेले आहेत आणि पुन्हा आतमध्ये त्या जलावरती तरंगत असलेलं भगवंताचं बालरूप त्या वटस्य पत्रस्य पुटे शयानम ह्या रूपामध्ये दिसतं आहे. आणि ते म्हणाले भगवंता तू मला तुझी लीला दाखवलीस, तुझी माया दाखवलीस, कारण तुझ्या लीलेने तू हे जग निर्माण करतोस, ते कसं आहे त्या लीलेचं स्वरूप म्हणाले मला बघायला मिळालं. आपल्यापुढे हा विषय का मांडला, कारण सृष्टीची उत्पत्ती कशी होते याचं पण आख्यान आहे.

कारण मार्कंडेयांनी पाहिलंय, सृष्टी उत्पन्न होताना पाहिली आहे. सृष्टीचा प्रलय कसा होतो किंवा भगवान सृष्टीची उत्पत्ती कशी करतो, या सृष्टीला राखतो कसा आणि सृष्टीचा नाश कसा करतो, हे सुद्धा मार्कंडेयांनी पाहिलं. केवढा अधिकार आहे की भगवंताच्या सृष्टी निर्मितीला आणि भगवंताच्या सृष्टी ऱ्हासाला जो साक्षी आहे. आणि म्हणून जे पुराणामध्ये लिहिलं आहे त्या पुराणांच्याकरता भगवंतांनी त्याचं आख्यान केलं आहे की डोळ्यांनी जे पाहिलं आहे ते लिहिलं आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व खूप आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही जगाची निर्मिती पाहून पुन्हा मार्कंडेय मुनी थक्क झाले आणि त्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, भगवंता तू आम्हाला जवळ करावंस, तुझा अनन्यसाधारण भक्त कसा असतो, तुला प्रिय असणारा भक्त कसा असतो ते तू आम्हाला सांग, असं म्हटल्यानंतर भगवंतांनी भक्ताचं लक्षण सांगायला सुरुवात केली. त्यात आपण अगदी थोडक्यात ती अगदी टू द पॉईंट ती लक्षणं पाहूया. त्यात त्यांनी असं म्हटलं की भगवंताचा जो भक्त आहे त्याचं स्वरूप सांगतो म्हणाले तुम्हाला, म्हणजे सर्व जीवांचा जो हितैषी आहे, जो ईर्ष्यारहित आहे, ज्याला कशाच्याच विषयी ईर्ष्या नाही आहे की हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे ते नाही मिळालं की असूया, ज्याच्या ठिकाणी नाही, ज्याचं मन आणि इंद्रिय स्वाधीन आहेत, जो निष्काम आणि शांत आहे, म्हणाल ज्याचं मन वाणी आणि क्रिया यांच्याद्वारे तो कोणालाही कधीही पीडा देत नाही, ज्याच्या ठिकाणी संग्रहाची प्रवृत्ती कधीही असत नाही, भगवत भक्त कशाचाच संग्रह करत नाही. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की काही ग्रहण करण्याचा त्याचा कुणाकडनं तो काही घेत पण नाही. समर्थांना शिवाजी महाराजांनी काही देऊ केलं तर समर्थांनी सांगितलं, आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांना असं वाटलं की ह्या गडाचा पोशिंदा मिळ आहे, त्याही वेळी समर्थांनी सांगितलं, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो. आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला कुणाचं घेणं नाही आणि कुणाचं देणं नाही, आम्हाला दोन्ही लागत नाही. आपण माणिकप्रभूंचं चरित्र वाचलं तर काही घेतलं नाही जगात, माऊलींनी तर त्याची वरकडी गेली आहे. माऊली तर म्हणतात ज्याला हा योग साधला आमचा कुंडलिनी योग, तो तर ह्या जगात श्वासोश्वास पण घेत नाही, म्हणजे प्राणांचं कार्यसुद्धा शिल्लक राहत नाही, कारण देह हाच कुंभक होतो. आपला विषय वाढेल म्हणून मगाशी मी तेच बोलले नाही, पुढे आपल्याला एका ठिकाणी येईल की हे हजारो वर्ष कसे राहतात. देहाच्या ठिकाणी ज्याला कुंभक साधला, एकदा देह म्हणजे त्याचा घटच केला, एक तर आत कुंभक करून श्वास तरी ठेवला किंवा बाहेर श्वास टाकून हा निर्वात तरी केला, असा कितीही काळ राहू शकतो, हे स्तंभन आहे, त्या देहाचं स्तंभन आहे. आहे त्या स्थितीमध्ये त्याला तसंच राखणं हा त्या कुंभकाचा अभ्यास आहे. आणि त्या अभ्यासातून या श्रेष्ठ पुरुषांनी आपला योग वाढवलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की कशाचा संग्रह करावा लागत. माऊलींनी सांगितलं ना, ही वाऱ्याची बाहुली आहे आणि तिला वस्त्र नेसवलंय. आता वाऱ्याला आकार आहे आणि तिला वस्त्र नेसवलंय, म्हणाले लोकांना वाटतं हा देह बाहेरून दिसतो, याच्या आत काही नाही आहे म्हणाले. या पांचभौतिक देह हा नाहीच आहे, आणि त्यामुळे वर जोपर्यंत ही खोळ ठेवायची आहे तोवर ठेवली आहे, नको वाटली काढून टाकली आहे, हे इतकं सोपं आहे. आणि त्यामुळे यांच्या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत हे श्रेष्ठ पुरुष आहे, यांनी आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त करून घेतलेलं आहे त्याच्यापर्यंत आमची कल्पना पोचू शकत नाही, हाच त्याच्या मागचा खरा अर्थ आहे. म्हणाले इथे माता पिता यांना गंगा, त्यांनी शब्द फार छान वापरले त्या पुराणामध्ये, माता आणि पिता यांना गंगा आणि विश्वनाथ मानून जो पूजा करतो, की भगवंतांनी धारण मस्तकावर केलेली ती गंगाजी आहे ज्या विश्वनाथांनी धारण केली आहे, पिता माझे विश्वनाथ आहेत आणि माता माझी गंगा आहे, ह्या धारणेने जो आईवडिलांची सेवा करतो तो म्हणाले असा संत आहे, भगवंताच्या पूजेत रमतो तो संत आहे. आणि म्हणाले व्रती आणि यतींचं जो पूजन करतो, ज्यांचा आदर सत्कार करतो, तो म्हणाले सज्जन आहे, संत आहे, माझा भक्त आहे. परनिंदेपासून जो दूर असतो तो संत आहे. सर्वांच्यासाठी हितकारक बोलतो आणि सर्वांच्या गुणांचं ग्रहण करतो तो संत आहे. शत्रुमित्रांना समान भावाने पाहतो तो संत आहे. जो धर्मशास्त्राचा वक्ता आहे, त्याचबरोबर सत्यवादी आहे आणि साधुपुरुषांचा सेवक आहे तो माझा भक्त आहे. जो पुराण सांगतो आणि ऐकतो, जो नेहमी गाय आणि ब्राह्मण यांची सेवा करतो, जो तीर्थयात्रा करतो, जो उद्यान तयार करतो, जो तलाव खोदतो,
जो देव मंदिर बांधतो, जो गायत्री मंत्रात रमतो, जो हरिनाम ऐकतात ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराच्या विषयी प्रेमभाव निर्माण होतो, जो तुलसीला माते समान आणि देवता समान आदराने पाहतो, जो शिव आणि विष्णू ह्या पुराणाचा आणखीन एक अनेक पुराणांचा आहे पण ह्या पुराणाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, जिथे जिथे विष्णूचा महिमा गायला आहे तिथे लगेच शिवाचा महिमा गायला आहे. म्हणजे विष्णूच फक्त आराध्य आहे आणि शिव आराध्य नाही असं नाही. ही जी भांडाभांडी आपल्याला दिसते ना शैव आणि वैष्णव संप्रदायामध्ये, क्वचित महाराष्ट्रात कमी आहे इतकी दक्षिणेत अधिक आहे. तिथे म्हणजे अगदी तो आडवा विस्तू जात नाही म्हणतात तसा आडवा विस्तव त्यांच्यामधून जात नाही, ते बिलकुल एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीत इतका तिथे वाद आहे. जो गोदान करतो, तू शीलसंपन्न हो म्हणाले मार्कंडेयांना सांगता येतं की तू शीलसंपन्न हो, मग आता आम्ही त्याच्यामध्ये कुठे बसणार सांगा. आपण म्हणाले सर्व प्राण्यांना तू शीलसंपन्न व्हावंस, सगळ्या प्राण्यांना आश्रय द्यावास, मन आणि इंद्रिय यांना वश करावंस, सर्वांची मैत्री करावीस आणि धर्माचरणामध्ये रमावं, याने तू भक्त होशील माझा. म्हणजे भगवंताचा भक्त होणं खऱ्या अर्थाने इतकं सोपं नाही आहे. जेव्हा आपण एवढासा देवावर विश्वास ठेवतो आणि तो आमच्या संकटात धावून येतो असं म्हणतो, त्यावेळी जी आमची एक धारणा असते की भगवंत हा माझ्या भक्तीला प्रतिसाद देतो, हे ह्याच्या इतकं केविलवाणं काही नाही. कारण असं आहे, आम्ही काय त्याची भक्ती करणार, तो दयाळू आहे म्हणून तो धावून येतो, तो दयाळू आहे. आम्ही काहीतरी भक्ती केली म्हणून त्याला प्रतिसाद नाही आहे, ते त्याचं दयाळूपण आहे. त्याला वाटतं अज्ञानी जीव आहे, काहीतरी धडपडतोय, फक्त एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न करतोय ना. जसं लहान बालक आहे, नुसते त्याचे हातपाय हल्ले तरी आईचा मन आनंदाने भरून येतं, तसं भगवंताचं आहे की जरा कुठे एवढीशी हालचाल केली की भगवंत जरा हालचाल तरी करतोय ना, बस आता मी सगळं करतो, आता दुसरं करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे भगवंतानी त्या मार्कंडेय मुनींना उपदेश केला. आपण हे दोन का घेतले, पुराणाची दोन अंग आपली पूर्ण झाली, एक तर उपदेश आणि दुसरं सृष्टी निर्मिती. आता पुढे ह्या जो कथाभाग आहे तो कथाभाग आपण घेऊया. आता इथे त्यांनी पुढे जो भाग घेतला आहे तो और्व मुनींच्या संदर्भामधला कथाभाग घेतलेला आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, सूर्यवंशात बाहू नावाचा एक राजा होऊन गेला, त्याच्या पिताचे नाव उभृक असं होतं. तो बाहू मोठा धर्मपरायण होता आणि त्यांनी सातही द्वीपामध्ये जाऊन मोठमोठे यज्ञ संपन्न केले होते. त्याची प्रजा जी आहे ती धर्माने सुरक्षित होती आणि त्याचबरोबर त्या राजाच्या अंतःकरणामध्येही अत्यंत सात्विकता नांदत होती. एक दिवस असा आला की त्याच्या अंतःकरणामध्ये असूया आणि अहंकार निर्माण झाला आणि त्याला असं वाटू लागलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये मी यश मिळवलं, केवढ्या भूभागावरचं राज्य मला मिळालं आणि अशा प्रकारे मला कोण शिकवणार, मला कोण सांगणार, माझ्यापेक्षा अधिक बलवान कोण असणार, अशा प्रकारे जे अनेक विषय त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या अहंकाराला पुष्ट करणारे निर्माण झाले. नारद पुराणामध्ये खूप सुभाषित सुंदर आहे, तर जे भर्तृहरीच्या ठिकाणी सुभाषित बघायला मिळतं तसंच सुभाषित नारद पुराणात आहे. मला कुणाची गरज नाही, मला कशाची गरज नाही, मला काय वाटेल ते मी करीन. धन आणि संपत्ती आहे म्हणाले दुसरं, की एक धनसंपत्ती मनुष्याकडे असेल की त्याला असं वाटतं सगळं मला प्राप्त आहे. तिसरं प्रभुत्वम, स्वामित्व, अधिकार, सत्ता मनुष्याला जर प्राप्त झाली तर त्याला असं वाटतं की मला काही कशाची गरज नाही, त्या सत्तेची धुंदी डोळ्यावर आल्याशिवाय राहत नाही. आणि अविवेक मनुष्याच्या ठिकाणी निर्माण व्हायला वेळ लागत नाही, तो अविवेक जर मनुष्याच्या ठिकाणी असेल तर तो काही करायला तयार आहे. त्यांनी इथे सांगितलं की हे सगळं तर आधीचं उपस्थित आहेच, यौवन आहे, धनसंपदा आहे, सत्ता आहे म्हणजे प्रभुत्व आहे आणि आता अहंकाराने अविवेकांनी पण प्रवेश केला आहे. एकेकाचंच महत्त्व आणि एकेकाचंच कर्तृत्व मोठं आहे म्हणाले. आता इथे चार एकत्र आल्यावर काय बघायचं आहे. आणि त्यामुळे झालं कसं की राजाचं मन असूयेने भरून गेलं, तो अत्यंत उद्दंड झाला. त्याच्या आसपास असणारे जे इतर राजवंश राहत होते त्यातल्या हयहय आणि तालजंघ नावाच्या कुलातले क्षत्रिय अत्यंत पराक्रमी असे होते. त्या लोकांनी ह्या राजाबरोबर
सामर्थ्याने टक्कर द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्याबरोबर लढाया झाल्या आणि त्या लढायांमध्ये त्या क्षत्रियांकडून याचा पराभव झाला. आता अपमानास्पद स्थितीमध्ये तिथे राहावं असं त्याला वाटलं नाही. त्यांनी एका तलावाचा आश्रय केला आणि तिथे जाऊन तो राहिला. त्या जलाशयामध्ये हा तिथं आल्याबरोबरच त्या जलाशयाच्या आसपास असलेले जे पक्षी आहेत किंवा पशु आहेत ते भराभरा भराभरा दुसरीकडे निघून गेले. कारण याच्या अंतःकरणाच्या मदानी युक्त असलेल्या ज्या भावना आहेत त्या भावनांच्यामुळे निर्माण होणारं जे त्याच्या भोवतीचं वातावरण आहे ते त्या निष्पाप पशुपक्ष्यांना भयप्रद वाटलं आणि ते ती जागा सोडून गेले. मी आपल्याला अलीकडच्या काळातला सुद्धा याच्याकरता एक दाखला देऊ शकते बरं का. एक खून एका माणसाने केला, तो इतका व्यवस्थित केला, म्हणजे सत्य घटना सांगती हां, म्हणजे कोणी CID वगैरे सिरियल नाही सांगत. तर त्याच्यामध्ये ती घडलेली घटना की त्यांनी खून केला आणि त्याचा खून लक्षात कळेच ना कुणी खून केला ह्या माणसाचा. 7-8 गोळ्या घालून खून झालेला आहे आणि ते प्रकरण काही केल्या सुटेना. दीर्घ कालानंतर योगायोगाने शोधाशोध घेत करताना ही पोलीस मंडळी त्या ठिकाणी आली ज्या ठिकाणी हा खून झाला होता. तर ते स्थान शोधत शोधत मग हळूहळू कळत गेलं, ते स्थान कळलं, तिथपर्यंत ते लोक पोचले आणि तिथे आल्यानंतर त्यांनी ह्या खुनाचा शोध यांना लावावाच लागला नाही. ते तिथे पोचले आणि ज्या झाडाच्या खाली ह्या झोपलेल्या माणसाला गोळ्या मारल्या होत्या त्या ठिकाणी ते झाड आपोआप थरथर थरथर थरथर कापायला लागलं. त्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा घडलेला घटना प्रसंगाचा शॉक त्या झाडाला बसला आणि त्या शॉक बसण्यामुळे तो जो धक्का बसला त्या धक्क्याने ते झाड थरथरत होतं. ही विज्ञानाची नोंद आहे की हे आमचे लोक सांगतात की बा हा माणूस गेला आणि ह्याच्यामुळे ते पक्षी उडायला लागले. आपलं ते आपलं कवीचं वर्णन आहे, ते कवीचं वर्णन नाही. त्या त्या ध्वनिलहरी त्या त्या वातावरणामध्ये ती ती कंपनं त्या प्रकारचे भाव उत्पन्न करत असतात. म्हणून त्यांनी पुढे सांगितलं की हा राजा तिथे राहू लागला, आपल्या दोघी पत्नींच्या बरोबर तिथे राहिला, त्या तलावामध्ये उतरला, त्यांनी जलपान केलं, वृक्षाच्या सावलीमध्ये सुखानी बसला. त्याची फार निराशा झाली होती मनाने, सगळ्या निंदेनी तो विटून गेला होता. तो म्हणाले की आपलं सगळं यश, आपला सगळा पुरुषार्थ आता सगळा संपुष्टात आलेला आहे. पण त्याच्या मनातल्या भावना त्या ठिकाणी पुराणात फार चांगल्या व्यक्त केल्या आहेत. तो म्हणतो की अकीर्तीसारखा दुसरा मृत्यू नाही, क्रोधासारखा शत्रू नाही, निंदेसारखं पाप नाही, असूयेसारखी अपकीर्ती नाही आणि म्हणाले रागासारखं बंधन नाही, संग किंवा आसक्तीसारखं विष नाही. अशा प्रकारे विलाप करत तो राजा त्या ठिकाणी दुःखी कष्टी झाला. दिवसेंदिवस प्रकृतीने त्या मानसिक संतापाने त्याचं शरीर जर्जर झालं, त्याला त्याचं शरीर दुखण्यांनी ग्रस्त झालं आणि त्याचा मृत्यू झाला. त्याची जी लहान पत्नी होती, दोन पत्नींच्या बरोबर तो तिथे राहत होता, त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची ती पत्नी त्याच्याबरोबर सती जाण्याकरता तयार झाली. त्याबरोबर औरव मुनींच्या ठिकाणी येऊन तिने नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की मी आता सती जाते आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज बाहूची पत्नी आहेस तू, तू आत्ता गर्भवती आहेस, ह्या स्थितीमध्ये तू सती जाऊ शकत नाहीस कारण तुझ्या गर्भामध्ये शत्रूचा नाश करणारा चक्रवर्ती असा बालक आहे, तो यथाकाल जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याचं वैभव तू पाहशील, तुला हे सगळं राजसंपदा उपभोगायची आहे. आणि म्हणाले की मी तुला धर्मशास्त्र सांगतो की अशा स्त्रीला चितारोहण निषिद्ध आहे, की जी गरोदर आहे त्याचबरोबर जिची बालकं लहान आहेत तिनेसुद्धा चितारोहण करणं योग्य नाही. म्हणाले की तिला ब्रह्महत्येचं पातक लागतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून म्हणाले गर्भातील बालकाचा अशा प्रकाराने मृत्यू घडून येणं हे धर्मशास्त्राला मान्य नाही आणि म्हणून हे सुव्रते तू कोणत्याही प्रकारे सती जाण्याचा विचार जो केला आहेस तो सोडून दे. त्याप्रमाणे त्या मुनींच्या शब्दावरती विश्वास ठेवून तिने आपला तो विचार सोडला, त्यांचं और्ध्वदेहिक झालं, सज्जनांच्या साह्याने तो सगळा पुढचा विधी पुरा झाला.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया भालचंद्र खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आज आपण 81वा श्लोक बघणार आहोत. मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिता निहीनस आहे. समर्थांचा मत्सर हा शब्द बरेच वेळ आलेला आहे की मत्सर होऊ नये. मत्सर हा शत्रू असा आहे की आपण ज्याचा मत्सर करतो त्याला त्याची दादही नसते पुष्कळ वेळेला, परंतु मत्सर करणारा जो आहे तो मात्र त्याच्या नावाने जळत असतो उगीच. या मच्छराचा काहीही फायदा नाही, त्याच्यापासून काही मिळतही नाही, फक्त त्या मच्छर करण्याने ह्याची शांती ढळते. तो अखंड त्याच्याकडे लक्ष ठेवून असतो ज्याच्याचं मच्छर करतो त्याच्याकडे. तो काय करतो आहे, कुठं जातो आहे, त्याची प्रगती कशी होते, काय होते, वस्तू त्या प्रत्येकाने आपल्याकडे लक्ष ठेवावं. आपलं जीवन कसं चाललेलं आहे, आपले आचार विचार कसे आहेत, साधक असेल तर आपली साधनेत प्रगती होते आहे का नाही, हे सगळं बघायचं सोडून मत्सर जो आहे हा उपयोगी नाही. इथं देखील ते मनाला सांगतायत. हिथं आता साधक आहे मन, पण तरी देखील त्या ठिकाणी ते मनाला म्हणतायत, मत्सरे नाम सोडू नको हो. हे मना, तू नामाचा मत्सर करू नकोस. नामाचं महत्त्व सर्वजण वर्णन करतायत. समर्थाने देखील नामाचं वर्णन पुन्हा पुन्हा केलेलं आहे. त्याचं महत्त्व काय आहे सांगितलेलं आहे, त्याचा परिणाम काय होतो ते सांगतायत. ह्या 205 श्लोकामध्ये काही गोष्टी पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला वाटेल ही पुनरावृत्ती आहे सारखी, पण त्याला इराज नाही आहे. परमार्थात खूप ठिकाणी असं आहे, कारण ते म्हणतात तसं सेविलेची सेवावे, अन्न ध्यान धरिलेची धरावे. जे जे काही करतो आहे ते पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, एकदा करून चालणार नाही. जसं एकदा जेवून चालत नाही, दुपारी जेवलो तरी परत संध्याकाळी जेवतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाचा विचार आहेच. हे जसं पुन्हा पुन्हा लागतं तसं परमार्थामध्ये पूर्ण अवस्था प्राप्त होईपर्यंत जी साधन आहे ती नित्यनेमाने अखंड करावीच लागते. आणि पूर्ण झाल्यानंतर देखील जी साधनं आपण आत्तापर्यंत केली आणि पूर्णत्वाला आलो ती साधनं सुटत नाही. पडिले वळणं इंद्रिया सकळा, तो ध्यान करतच राहतो, नाम येतच राहतं. सहजच नामा सवय लागलेली आहे मनाला, चित्ताला, नाम घ्यायची ते येतच राहतं. पण त्याच्या आड जो आहे हे मत्सर येतो. म्हणून त्यांनी मनाला म्हटलं आहे मत्सरे नाम सांडू नको, नामाकडे दुर्लक्ष करू नको, त्याचा तिरस्कार करू नको. उलट काय कर, अति आदरे हा निजध्यास राहो. उलट त्या नामाबद्दल अत्यंत आदर ठेव, पूज्य भाव ठेव. नाम हे आपल्याला तारून नेणार आहे असा भाव त्या ठिकाणी असू दे, म्हणून अत्यंत आदराने काय कर, हा निजध्यास राहो. अत्यंत आदराने एकदा नाम घेतलं, एक माळ उडली, आता पुन्हा दिवसभर काही करायचं काम नाही असं नाही आहे. त्या नामाचा देखील ध्यास लागला पाहिजे, निजध्यास अंतरामध्ये सारखा त्याचा ध्यास धरला पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास धरला

तोच चरण इथं पुन्हा जवळजवळ आलेला आहे की सर्व साधनांच्यामध्ये अनेक साधनं आहेत. काही बहिरंग साधन आहेत, काही अंतरंग साधन आहेत. ते अनेक साधनामध्ये नाम ही जी अंतरंग साधन आहे ही सारभूत आहे. तिला तू दूर ठेवू नकोस. ते अत्यंत सन्निध पाहिजे, अखंड साधना पाहिजे. म्हणून समस्तामध्ये नाम हे सार आहे. आणि दुजी तुळणा तुळिताहीनस आहे. मग नामाच्या ऐवजी दुसरं काही केलं तर असं जर कोणी म्हणायला लागलं, त्याच्याशी तुलना करायला लागलं, तर ते म्हणते त्याच्याशी तुलना करताना तुलना करायला एकही गोष्ट अशी नाही आहे की जी त्याच्याशी तुलन करता येईल. इतकं नामाचं महत्त्व आहे. इथंही आता लक्षात ठेवायला पाहिजे नाम असा अर्थ. नाम घेता घेता घेता हळूहळू ध्यानामध्ये गेलं पाहिजे. ध्यानाचा विचार, ध्यान हा शब्द फार वेळेला आलेला नाही आहे. इथं मनाचे श्लोक हा विषय आहे. मनाबोध आहे, मनाला बोध केलेला आहे. ध्यानामध्ये मनाचा लयच करायचा आहे. पण तिथं जाईपर्यंत मनाने काय करायला पाहिजे हे याच्यामध्ये जास्ती सांगितलेलं आहे. म्हणून मनाला ते म्हणत आहे तू नामाला धर. नामाला धरता धरता तू त्या ठिकाणी जाशील. म्हणून तुझी तुलना, दुसरी तुलना करायची असं म्हटलं, न साहे करता येतही नाही आणि ते त्याला सहनही होत नाही, जितकं त्याचं महात्म्य आहे. म्हणून या श्लोकात म्हणतात ते मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळणा तुळिताही न साहे.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंगरचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्यरूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे. तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर.

मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला. नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले. सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली. त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली. असंख्य लोकांचे कल्याण झाले. शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली. ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली. नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले. शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे. तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे. म्हणून शाबरी मंत्रविद्येला नाथविद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य. शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्रि सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्यपाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21

दिवस महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी. शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी. अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे. सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे. तळहातावर पळीभर पाणी घ्यावे. शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे. त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे. या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे. अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी. साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा. सुगंधी अगरबत्ती लावावी. अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये. ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम. मांसाहार आणि मद्यपान करू नये. त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये. अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी. विशेष उपासना. ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे. सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम. ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवचशक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनीमन्त्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना. या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ प्रार्थना. ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः. आगच्छ आगच्छ बली सर्वग्रहशमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा. ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंखचक्रगदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा. ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला.
या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा. अथ शाबरी कवच जपे विनियोग, असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तामनात सोडावे. या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा. श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ. ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षाम कुरु कुरु स्वाहा. ओम गुरुवे नमः. ओम श्री कृष्णाय नमः. ओम बलभद्राय नमः. ओम श्री रामाय नमः. ओम हनुमते नमः. ओम शिवाय नमः. ओम जगन्नाथाय नमः. ओम बद्रीनारायणाय नमः. ओम दुर्गा देव्यै नमः.

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार, नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्याप्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकं निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या मुखातून जे शब्द येत असत तसंच घडत असे ह्याचा अनुभव सर्वांनीच घेतला होता। पशुसुद्धा स्वामींचा प्रत्येक शब्द झेलत असत हे तर स्वामी भक्तांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं होतं। संस्थानाचे बंब गारड साहेब जे होते त्यांनी एका माकडिणीला पाळलं होतं। तिचं नाव होतं सुंदरी। ती बेफाम झाली आणि लोकांच्या अंगावर धावून जायला लागली आणि चावा घ्यायला लागली। स्वतः बंब गारड साहेबांना चावण्याचा तिने 2-4 वेळा प्रयत्न केला होता। तेव्हा साहेबांनी शिपायांना सांगितलं की हिला गोळ्या घालून ठार मारा। शिपाई आपल्या बंदुकीने ठार मारणार हे पाहिल्यावर ती स्वामींपाशी धावत आली। स्वामी म्हणाले,
1: आजपासून कोणाला चावलीस तर तुला फोडून काढीन।
0: सुंदरीने स्वामींचं बोलणं समजल्याचं दर्शवण्यासाठी मान हलवली। शिपायांनी हा चमत्कार पाहिला। लोकांना सुद्धा आश्चर्य वाटलं। सुंदरी अनेक वेळेला स्वामींपाशी येऊन बसे। स्वामी कधी सुंदरीच्या डोक्यावर टोपी घालत, कधी आपल्या गळ्यातला हार तिच्या गळ्यात घालत, तिला पेढे खाऊ घालत। सुंदरी एखाद्या पाळीव कुत्र्यासारखी वागत होती। ती समर्थ चरणी लीन झाली होती। सुंदरी पूर्वजन्मी निश्चित स्वामी भक्त होती, म्हणून तर ती स्वामी आज्ञेत राहिली होती। पुढे त्या वांदरणीचा मृत्यू झाला तेव्हा स्वामी आज्ञेने लोकांनी तिची गुलाल बुक्का लाह्या उडवत मिरवणूक काढली आणि तिला अग्नी दिला। केवळ माणसंच नव्हे तर पशुपक्षी सुद्धा स्वामींच्या आज्ञेत होते। संस्थानचे एक कारभारी दिनकरराव आनंद यांना नेत्रविकार झाला। खूप वैद्य झाले, औषधं झाली, परंतु डोळ्यांची आग थांबतच नव्हती। संस्थानचे श्रीपाद भटजी कारभाऱ्यांना घेऊन स्वामी चरणी आले। भटजींनी स्वामींना सांगितलं, स्वामी कारभाऱ्यांच्या डोळ्यात खूप आग होते, काही औषध सुचवाल का? स्वामींनी कारभाऱ्यांकडे पाहिलं मात्र त्यांच्या लक्षात आलं की हिमालयात त्यांच्या भोवती जी अनेक हरणं होती त्यातलं व्याकुळ डोळ्यांचं हरिण म्हणजे हा कारभारी। स्वामींनी चटकन म्हटलं,
1: संस्थानच्या हत्तीचं मूत्र 3 दिवस ह्या कारभाराच्या डोळ्यात घाल, आग थांबेल।
0: तसं केलं आणि आग त्वरित थांबली। ह्याचा अर्थ असा होतो की स्वामी जे काही बोलत असत तसंच घडत होतं। स्वामी आपल्या भक्तांना जवळ करीत आणि त्यांना संरक्षण देत होते, त्यांची दुःख हरण करत होते।
2: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का मनाने निग्रह केला की साधना मार्ग सहज सोपा होऊन जातो। फक्त मनाशी एकच धारणा बाळगायची की मला फक्त परमेश्वराचंच दर्शन हवं आणि त्या दिव्य अनुभवाचा सहवास हवा, ह्या गोष्टीचा क्षणभर सुद्धा विसर पडता कामा नये। हे आनंद निधान अंतःकरणात स्थिर झालं की साधना फुलांसारखी सुगंधी होते हे माझं वचन ध्यानात ठेवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 2 ऑक्टोबर. सगुण भक्ती. सर्वाभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी तो माझ्यात आहे हे पटलं पाहिजे. सोन्याचा दागिना मला सोनं भेटवा असं म्हणत नाही, त्याचप्रमाणे मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असं नाही समजू, तो आपल्या जवळच आहे. मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. मी कोणाचा आहे हे जर जाणलं तर मी कोण हे कळायला वेळ लागायला नको. सत्समागम केला म्हणजे मी कोण हे कळतं. साक्षीरूपाने नटलेला जो मी, त्याला पाहायला जंगलात जायला नको. माझेपण सोडावं म्हणजे मीचा बोध होतो. भगवंत चोहोकडे भरलेला आहे असं आपण नुसतं तोंडाने म्हणतो पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपलं मूळ चुकतं. भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसऱ्यातही आहे हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो तसं हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकलं आहे. मी करता नसून राम करता आहे हे म्हटलं म्हणजे त्यात सर्व आलं. पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो. संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणं हाच संन्यास. सगुण भक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावं, नामात भगवंत आहे असं जाणावं आणि भगवंताचं होऊन राहावं हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे. साधूसंतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. आपलं ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय. लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्या पुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या वस्तू टाकतो. त्याचप्रमाणे सगुणोपासनेचा परिणाम होतो. दृश्य वस्तूंवर आपलं प्रेम आहे, जे दिसतं तेच सुखाचं आहे असं आपल्याला आज वाटतं. म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यासाठी या उपासनेचा शेवट होईल. आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावं. इतर ध्येय असावीत पण त्यांचा आग्रह नसावा. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहज समाधी असं म्हणतात. सहजपणाने जगणं म्हणजे सहजपणातून वेगळं न राहणं, हीच सहज समाधी होय. राम सर्व करतो आणि राम माझा दाता आहे ही भावना ज्याची स्थिर झाली त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असं समजावं. त्याच्या जन्माचं सार्थक झालं हे सांगणं नकोच. नाम घेताना स्वतःचा विसर पडणं ही सर्वोत्कृष्ट समाधी होय. नामात स्वतःला विसरण्यास शिकावं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे भानुकांत लुकतुके यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे मन्ना डे यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो सादर करत आहोत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ओम श्री विष्णवे नमः। यानंतर गरुड पुराणामध्ये वर्णधर्माचं कथन आलं आहे। श्री महेश्वर म्हणतात, याज्ञवल्क्य मुनींनी कोणता धर्म सांगितला तो पूर्णपणे सांगण्याची कृपा आपण करा। तेव्हा श्री हरी म्हणतात, जेव्हा ऋषींचा समूह मिथिलेमध्ये याज्ञवल्क्य मुनींच्याकडे गेला तेव्हा सुद्धा त्या ऋषी समूहाला श्री विष्णूंचं ध्यान करायला सांगितलं। ते म्हणाले, ज्या देशात कृष्णवर्णीय हरण राहतात त्या देशात धर्माची स्थापना असते असं समजावं, म्हणून त्या देशात ध्यान करावं। देश, काल आणि श्रद्धा यांनी युक्त असं जे सत्पात्री दान केलं जातं ते संपूर्ण धर्माचं लक्षण आहे। चांगले आचार, विचार, अहिंसा, दान आणि आत्मयोगाने आत्मदर्शन करणं हा परमधर्म आहे। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्ण आहेत, परंतु यात ब्राह्मण म्हणवणारे तीनच आहेत। ब्राह्मणांना गर्भाधान विधीपासून विवाहापर्यंत सर्व संस्कार मंत्रानेच होत असतात। यानंतर याज्ञवल्क्यांनी सांगितलं, ब्राह्मणाचं उपनयन 8व्या वर्षी करावं, क्षत्रियाचं 12व्या वर्षी करावं, वैश्यांनी पण 12व्या वर्षी करावं। गुरुने शिष्याचं उपनयन करून त्याच्याकडून वेदांचा अभ्यास करून घ्यावा। ब्राह्मणाने त्यांच्या दैवताप्रमाणे मंत्रांच्या सहाय्याने स्नान, पूजन, प्राणसंयम आणि सूर्याची पूजा आणि रोज गायत्री मंत्राचं पठण करावं। पहाटे सूर्यदर्शन होण्याआधी संध्या करावी। याप्रमाणे सर्व कृत्य झाल्यानंतर मी अमुक नावाच्या गोत्राचा आहे असं म्हणून वडील माणसांना नमस्कार करावा। ब्रह्मचर्य अवस्थेत अभ्यास करताना मृगाजिनावर बसावं। शरीराचं पोषण करण्यासाठी ब्राह्मणाने भिक्षा मागावी आणि ती सुद्धा आनंदाने आणि उदार मनाने मागावी। भोजनापूर्वी आपोषण घ्यावं, नंतर अन्नाचा स्वीकार करावा। अन्नाकडे कुत्सित भावनेने न बघता भोजन करावं। जो ब्राह्मण एकाच देशाचा उपदेश करतो त्याला उपाध्याय असं म्हणावं आणि यज्ञयाग करणाऱ्या ब्राह्मणाला ऋत्विक म्हणावं। ब्राह्मणाला नेहमी द्विज म्हणजे जो दोनदा जन्म घेतो असं म्हटलं जातं। प्रथम मातेच्या उदरी आणि नंतर मौंजीबंधनामुळे त्याचा दोनदा जन्म मानतात। ब्राह्मणाने नेहमी तूप आणि मधाने रोज पितरांना तर्पण करावं। त्याने रोज ऋचांचं अध्ययन करावं। त्याने रोज यजुर्वेद आणि सामवेद वाचले पाहिजेत। पितर जेव्हा पूर्ण संतुष्ट होतात तेव्हा देखील त्या व्यक्तीला शुभफल देऊन संतुष्ट करतात। असं केल्याने मनुष्य जन्म मरणाच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो। यानंतर गरुड पुराणामध्ये गृहस्थ धर्माचे सिद्धांत सांगितले आहेत। याज्ञवल्क्य महर्षी म्हणतात, वेदांचे सांगोपांग अध्ययन झाल्यानंतर त्या ब्राह्मणाने आपल्या गुरुला गुरुदक्षिणा द्यावी, नंतर ब्रह्मचर्याश्रमाची समाप्ती करून सुलक्षणी पत्नीशी विवाह करावा। अशी पत्नी आपल्याच गोत्राची नसावी आणि वयाने ब्राह्मणापेक्षा लहान असावी। ती स्त्री रोगांपासून मुक्त असावी। अशा स्त्रीबरोबर लग्न केल्यास जी संतती उत्पन्न होते ती आई आणि वडील अशा दोन्ही कुळातल्या 21 पितरांना पवित्र करते। त्यानंतर गरुड पुराणामध्ये विवाहाचे काही प्रकार सांगितले आहेत। गोयुगामध्ये जी कन्या दिली जाते त्याला आर्ष विवाह म्हणतात। यज्ञामध्ये ऋत्विजांना जेव्हा कन्यादान केलं जातं त्याला दैव विवाह असं म्हणतात। धन देऊन केलेल्या विवाहाला असुर विवाह म्हणतात। तर स्त्री आणि पुरुष परस्परांमध्ये वचनबद्ध होऊन जो विवाह होतो त्याला गांधर्व विवाह म्हणतात। युद्धात स्त्रीला पळवून नेऊन नंतर तिच्याशी करण्यात येणाऱ्या विवाहाला पैशाचे विवाह म्हणतात। पहिले चार विवाह ब्राह्मणांसाठी सांगितले आहेत। गांधर्व आणि राक्षस हे दोन विवाह क्षत्रियांसाठी आहेत। असुर विवाह वैश्यांसाठी आहे, तर पैशाचिक शूद्रांसाठी आहे।
कन्यादान एकदाच केलं जातं, तिचं हरण करणारा चोराप्रमाणे शिक्षेला पात्र होतो. जी कन्या चांगली दोषमुक्त असून सुद्धा तिच्याशी विवाह करून जो पुरुष तिचा त्याग करतो तो देखील दंडाला पात्र ठरतो. परंतु तीच स्त्री दुष्ट किंवा अपात्र असेल तर पुरुषाने तिचा त्याग करावा. पतीच्या हयातीत किंवा त्याच्या मृत्यूनंतर देखील जी स्त्री अन्य पुरुषाच्या आहारी जात नाही ती स्त्री कीर्तिमान ठरते. अशी स्त्री नंतर उमादेवीची भक्ती करते. स्त्रियांनी आपल्या सासू सासऱ्यांना नेहमी वंदन करावं. कन्येचं रक्षण बालपणी पिता, तरुणपणी पती आणि वृद्धपणी पुत्र करीत असतो, आणि पुत्र नसेल तर इतर नातलगांनी तिचं रक्षण करावं. यानंतर गरुड पुराणामध्ये द्रव्याची शुद्धी याविषयी माहिती आहे. महर्षी याज्ञवल्क्य म्हणतात, आता मी द्रव्याच्या शुद्धीबद्दल थोडं सांगतो. सोनं, चांदी, चामडं इत्यादी धातूंची पात्र किंवा आसनांची शुद्धी केवळ पाण्याने होते. धान्याची शुद्धीसुद्धा केवळ पाण्याच्या थेंबामुळे होते. लाकूड, शिंग या पदार्थांची शुद्धी तासण्याने होते, तर यज्ञातील पात्रांची शुद्धी मार्जनाने होते. भूमीची शुद्धता केवळ लेपन म्हणजे सारवणे, प्रक्षालन किंवा धुणे आणि शिंपडणे हे केल्याने होते. तांब्याच्या पात्रांची शुद्धी आंबट पदार्थ आणि पाणी यांच्यामुळे होते. काशाची पात्र

श्राद्ध विधीबद्दल माहिती आहे. याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले, आता मी सर्व पापांचा नाश करणारा श्राद्ध विधी सांगतो. अमावास्या, कृष्णपक्ष, विषुववृत्त यामध्ये सूर्याचं संक्रमण, व्यतिपात, गजछाया आणि सूर्यचंद्राचं ग्रहण यावेळी श्राद्ध करण्यास उत्तम काळ असतो. तिथीचं ज्ञान असणारे, पंचाग्नी साधन करणारे, पितृ आणि मातृपरायण असे ब्राह्मण श्राद्ध देवता असतात. रोगी, हिनांग व्यंग असणारे असे विप्र श्राद्धविधी करणारे नसतात. जो ब्राह्मण विष्णुभक्त नसतो तो देखील श्राद्धविधी करण्याच्या योग्यतेचा नसतो. ज्या दिवशी श्राद्धविधी असतो त्याच्या आदल्या दिवशी ब्राह्मणाला निमंत्रण द्यावं. दोन ब्राह्मण पूर्व दिशेला देवकर्मासाठी आणि तीन ब्राह्मण पितृकर्मासाठी उत्तर दिशेला विभागावे. विधीच्या वेळी वैश्वदैविक मंत्राचा उपयोग करावा. यानंतर ब्राह्मणांना भोजनाला बसवावं. ब्राह्मणांनी मौन व्रत धारण करून भोजन करावं. श्राद्ध करणाऱ्या माणसाने कुठल्याही प्रकारचा राग, द्वेष इत्यादी मनात न धरता ब्राह्मणांना भोजन आणि इतर खाद्यपदार्थ समर्पण करावे. जोपर्यंत ब्राह्मणांची तृप्ती होत नाही तोपर्यंत त्यांना जेवावयास वाढावं आणि मंत्राचा जप करावा. जेव्हा ते आपणहून तृप्त झालो असं म्हणतील तेव्हा बाकीचं अन्न भूमीला अर्पण करावं. याप्रमाणे सर्व विधी झाल्यानंतर ब्राह्मणांना आचमन समर्पण करावं. स्वस्ती म्हणून उदक सोडावं आणि आपल्या इच्छेनुसार दक्षिणा द्यावी. यानंतर प्रेमपूर्वक पितरांचं विसर्जन करावं. त्यानंतर उरलेल्या अन्नाचं ग्रहण करावं. त्रयोदशीला आणि माघात अर्घ्य द्यावं. त्यामुळे श्राद्धकर्ता कन्या प्राप्ती करतो. ज्याचं मरण शस्त्रांमुळे झालं असेल त्याचं श्राद्ध चतुर्दशीला करावं. जो विधीपूर्वक श्राद्धविधी करतो त्याला स्वर्ग, अपत्यप्राप्ती, शौर्य, बल, धन, विद्या इत्यादींची प्राप्ती होते. यानंतर श्री गरुड पुराणामध्ये विनायकाने सांगितलेली पुरुषाची लक्षणं आहेत. याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, आता मी विनायकाकडून उपसृष्ट झालेल्या पुरुषाचे लक्षण सांगतो. असा पुरुष स्वप्नात सुद्धा जलाचं अधिक स्मरण करतो. तो नेहमी उदास राहतो आणि ज्याचा आरंभ करतो ते कार्य निष्फळ ठरतं. अशी व्यक्ती मग राजा असली तरी ती राज्याला किंवा कुमारी पतीला किंवा गर्भवती स्त्री आणि पुत्राला प्राप्त करू शकत नाही. याला उपाय म्हणून कुठल्या तरी चांगल्या शुभदिवशी विधीपूर्वक त्याचं स्नपन करावं. तूप आणि सरसाच्या गंधाने त्याला उत्साहित करावं. भद्रासनावर बसवून ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करवावं आणि तुझ्या दुर्भाग्याचा नाश होवो असं म्हणावं. यानंतर शिव आणि अंबिका यांची स्थापना करावी. हात जोडून त्यांना अन्न समर्पण करावं. पुत्रजन्मानंतर दुर्वा आणि सरसाची फुलं घेऊन सती अंबिकेची प्रार्थना करावी. प्रार्थना करताना म्हणावं, हे देवी, माझ्या रूप, यश, सौभाग्य, पुत्र, पौत्र ह्या सर्व आकांक्षा पूर्ण कर. यानंतर शुक्ल वस्त्र धारण करून अनुलेपनाने ब्राह्मणाला संतुष्ट करावं. दोन वस्त्र ब्राह्मणांना समर्पित करावेत आणि ग्रहांची देखील पूजा करावी. यानंतर ग्रहयाग याविषयी गरुड पुराणात माहिती आहे. याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, धन, संपत्ती आणि शांती यांची इच्छा करणाऱ्यांनी समग्रहयाग करावा. जाणत्या पुरुषांनी यासाठी सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू या ग्रहांची पूजा करावी. सुवर्णाचं दान करावं. वस्त्र, फुलं अर्पण करावीत आणि मंत्राद्वारा सर्व कृत्य पूर्ण करावीत. यानंतर ग्रहांच्या शांतीसाठी ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. या प्रकारे ग्रहांची नेहमी पूजा करावी. राजा सुद्धा अशा पूजेने फलप्राप्ती करू शकतो. यानंतर वानप्रस्थाश्रमाविषयी गरुड पुराणात माहिती आहे. याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात, वानप्रस्थाश्रम ग्रहण करणाऱ्या माणसाला जे करावं लागतं ते आता ऐका. त्याने आपल्या पत्नीच्या पालनपोषणाचा भार पुत्रावर टाकून किंवा पत्नीलाच आपल्याबरोबर घेऊन

आश्रमाचा स्वीकार करावा. वानप्रस्थाश्रमीने नेहमी अग्निसहित ब्राह्मण, पितर, देव आणि अतिथी यांचं यजन करावं. आपल्या भृत्यास तृप्त करावं लागतं. त्याने नेहमी जटा आणि लोभ धारण करावं आणि सतत अंतर्मुख राहावं. त्याने कोणत्याही वस्तूचा आश्रय न घेता भूमीवर झोपावं आणि कोणतीही आकांक्षा मनात न धरता कार्य करावं. त्याने नेहमी वेदांचा अभ्यास करावा. सर्व प्राणीमात्रांच्या हिताबद्दल कार्यमग्न राहावं. वानप्रस्थीने कधीही क्रोध करू नये. सर्वांनाच त्याने प्रेमाने वागवावं आणि आपणही तसंच राहावं. याज्ञवल्क्य मुनी पुढे सांगतात, मी आता आपल्याला भिक्षू धर्म सांगतो. वानप्रस्थाश्रमात राहिल्यानंतर वनापासून मुक्त व्हावं, सर्व वेदांना प्रदक्षिणा करावी, यानंतर आत्म्यामध्ये अग्नीची प्रतिष्ठापना करावी, सर्व प्राणीमात्राच्या हितासाठी कार्यमग्न राहावं, संपूर्ण शांती धारण करावी, तीन दंड धारण करावे आणि कमंडलू धरावा, सर्व प्रकारच्या मेहनतीचा परित्याग करावा आणि भिक्षा मागण्यासाठी कोण्या एका गावाचा आश्रय घ्यावा. आपल्या साथीदार भिक्षुकांबरोबर यात्रा इत्यादींचा मोह करू नये. त्यासाठी परमहंस होऊन राहावं लागतं. या प्रकारे सिद्धी योग धारण करून जो आपल्या देहाचा त्याग करतो त्याला सिद्धी आणि अमृत प्राप्त होतं. योगांचा अभ्यास करून जो अल्पोपहार करतो त्याला परासिद्धी प्राप्त होते. याचक आणि अतिथींचं प्रिय करणारा ज्ञानशील गृहस्थ देखील श्राद्धविधी केल्याने मुक्ती प्राप्त करतो. यानंतर पापी लोकांना नरकात काय फळ मिळतं याविषयी गरुड पुराणात माहिती आहे. याज्ञवल्क्य मुनी सांगतात, महापातकामुळे नरकाची प्राप्ती झालेला माणूस परत कुत्रा, गाढव किंवा उंट ही योनी प्राप्त करतो आणि शेवटी मुका बनून जातो. सुवर्णाची चोरी करणारा माणूस कृमी कीटकांची योनी प्राप्त करतो. गुरुच्या शय्येवर निजणाऱ्या व्यक्तीला क्षय आदी जर्जर करणारे रोग होतात. धान्याची चोरी करणारा माणूस उपाशी राहतो, तो भूक आणि रोगांनी पछाडला जातो. तेलाची चोरी करणारा, तैल पिणारा आणि दुर्गंधी येणारा असा होतो. असे सर्व लोक शुभ लक्षणांच्या बाबतीत दरिद्री आणि अधम असतात आणि जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा अडकतात. यानंतर गरुड पुराणात प्रेतशुद्धीचं वर्णन आहे. याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, आता मी प्रेतामुळे होणाऱ्या अशुद्धीविषयी सांगतो. प्रेत स्मशानापर्यंत पोहोचेपर्यंत सर्व अनुयायांबरोबर यमसूक्ताचा जप करावा. दारू पिणारे किंवा आत्मघात करणारे शुद्धीकरणाला पात्र नसतात. प्रेतकार्यानंतर दुसऱ्यांची शुद्धी स्नान केल्याने होते. त्या दिवशी घरातील लोकांनी इतर ठिकाणाहून प्राप्त झालेलं अन्न खाऊन जमिनीवरच झोपावं. यज्ञ करणाऱ्या पुरुषाने प्रेतासाठी 3 दिवस अन्नपिंड द्यावं. वर्णाप्रमाणे ब्राह्मणाला 10 दिवस, क्षत्रियाला 12 दिवस, वैश्यांना 15 दिवस आणि शूद्रांना 30 दिवस अशुद्धी असते. सती, व्रती, ब्रह्मचारी किंवा दानवेत्ता दान देताना मरण पावला किंवा विवाहाच्या वेळेला यज्ञात मरण आलं किंवा देशावर आपत्ती आली असता युद्धात मरण पावला तर माणसाची शुद्धी ताबडतोब होते. अग्निकर्म, माती, वायू, मन, जप, तप, निराहार ही सर्व शुद्धीची कारणं आहेत. यामुळे शुद्धी होते. ब्राह्मणांचा जर काही कारणांनी निर्वाह होत नसेल तर अशा वेळी क्षत्रिय किंवा वैश्यांनुसार जीवन जगावं. वैश्यांचा व्यवसाय स्वीकारला तरी दही, दूध, तूप, जल, अग्नी, वस्त्र इत्यादींची विक्री करू नये. त्याने शेतीचं कार्य करावं. घोड्यांचा देखील विक्रय करू नये. पुढे सूत म्हणतात, पाराशर मुनींनी व्यासमहर्षींना वर्णाश्रमांचे जे धर्म सांगितले त्यानुसार श्रुती, स्मृती, सदाचार हे वेदांचे कार्यकारण आहेत. मनुद्वारा देखील वेदच धर्म म्हटले गेले आहेत. कलियुगात दान आणि धर्म केला जातो. स्नान, संध्या, जप, होम, देव आणि अतिथींचं पूजन ही 6 कर्म रोज करणं आवश्यक आहे. याप्रमाणे जो चांगल्या व्रतांचं पालन करतो तो नेहमी आदरणीय असतो.
क्षत्रिय लोकांचं काम आहे शत्रूच्या सैन्यात जिंकून पृथ्वीचं रक्षण करणं. वैश्यांनी व्यवसाय आणि शेती आणि गोपालन करावं, तर शूद्रांनी भक्ती आणि सेवा करावी. अभक्ष भक्षण करण्याने, चोरी करण्याने आणि स्त्रीला पळवल्याने पतित होण्याची वेळ मनुष्यावर येते. जर ब्राह्मणावर आपत्ती काळ असेल तर एकाचा त्याग करावा आणि संपूर्ण एका गावासाठी कोळाचा त्याग करावा. याप्रमाणे मोठ्याच्या संरक्षणासाठी लहानाचा त्याग करावा. बुद्धिमान पुरुष जोपर्यंत दुसऱ्याच्या ठिकाणची पारख करीत नाही तोपर्यंत पहिलं ठिकाण त्यागीत नाही. अशा धनाचा काय उपयोग की जे धन कृपणाच्या हाती गेलेलं असेल? त्या ज्ञानाचा पण काहीच उपयोग नाही ज्या ज्ञानाचा मनुष्याला अहंकार आहे आणि आपलं ज्ञान इतरांना देण्याच्या बाबतीत जो कंजूष आहे. ज्या सौंदर्यात गुण आणि पराक्रम नाही त्याचा तरी काय उपयोग? जो मित्र संकट काळाला मदत करीत नाही तो देखील निरर्थक मित्रच ठरतो. तात्पर्य, एखादाच संकटाच्या वेळी मदत करतो. जगात बहुधा उच्चपदस्थ व्यक्तींनाही मित्र असतात आणि ज्याच्याजवळ धन नसतं जो दरिद्री असतो त्याचे नातलगसुद्धा वैरी बनतात. खऱ्या मित्राची परीक्षा नेहमी संकटकाळीच होते. युद्धाच्या वेळेसच खऱ्या शूराचं शूरत्व कळतं. धन दौलत नष्ट झाल्यानंतरच पत्नीचा खरेपणा कळतो आणि दारिद्र्याच्या वेळेसच अतिथीबद्दलचं प्रेम स्पष्ट होत असतं. परंतु जगात असं दिसून येतं की वृक्षावरची फळं संपल्यावर पक्षी त्या वृक्षाला सोडून जातात. सरोवराचं पाणी आटल्यानंतर पक्षी तिकडे फिरकत देखील नाहीत. धनहीन झाल्यानंतर प्रेयसी प्रियकराचा त्याग करते आणि राजा अन्यायी बनल्यावर मंत्री त्याला सोडून जातात. यासाठी जो लोभी असेल त्याला धन देऊन काबूत ठेवावं, जो विनयशील असेल त्याला हात जोडून तृप्त करावं, जो पंडित असेल त्याच्याबरोबर त्याच पातळीवर चर्चा करून त्याला संतोष द्यावा. अर्थात ज्याची जशी भावना असते त्याच भावनेने त्या व्यक्तीशी बोलून हुशार व्यक्ती त्याच्या हृदयात प्रवेश करते. बुद्धिमान लोक कधीही आपल्या विनाशाचं, संतापाचं किंवा अपमानाचं प्रदर्शन करीत नसतात. जगात अशी एकही व्यक्ती नाही की जी व्याधीमुळे त्रस्त नाही. व्यसनरहित माणसंसुद्धा जगात दुर्लभच असतात. कोणत्या व्यक्तीपाशी सतत धन राहिलं आहे? अर्थात असा कोणीही नाही. आणि ज्या माणसावर कधीच संकट आलेलं नाही असा एकही माणूस या जगात नाही. ज्या देशात स्वाभिमानाने राहता येत नाही, ज्या देशात स्नेही आणि हितचिंतक कोणीही नाहीत, ज्या देशात विद्येबद्दल आदर नाही त्या देशात राहू नये, अशा देशाचा त्याग करावा. ज्या धनाबद्दल चोरीचं भय नाही, जे धन राजाकडून निर्भयपणे मिळतं आणि व्यक्तीला मृत्यूनंतर सुद्धा जे धन सोडत नाही, अशाच धनाचं अर्जन करावं. जे धन संचित करून दडपून ठेवलेलं असतं ते धन दुःखालाच कारणीभूत होतं. धनाचा संचय करून सुद्धा त्याचा उपयोग विविध कार्यांसाठी केला नाही तर त्याचा काय उपयोग? तसंच ज्ञान संपादन करूनही त्याचा विनियोग केला नाही तर त्या ज्ञानाचा घातच होतो. स्वप्नांच्या द्वारे झोपेवर इंधन टाकून अग्नीवर आणि मद्य पिऊन तृष्णेवर विजय मिळवण्याचा कधीही प्रयत्न करू नये, कारण त्यामुळे तृष्णा अधिकच भडकते. नदी पाण्यामुळे दोन्ही तटांचा आणि स्त्री दोषांमुळे दोन्ही कुळांचा नाश करते. नदी दोन्ही किनाऱ्यांवर वाहून नेते तर स्त्री दोन्ही कुळांना पतित करते. कारण नदी आणि स्त्री या दोन्ही गोष्टी स्वच्छंदी आणि गतिमान असतात. अग्नी कधीही लाकडामुळे तृप्त होत नाही. महासागर नदी प्रवाहामुळे तृप्त होत नाही. तसंच यमसुद्धा प्राणीमात्रांच्या मरणाने तृप्त होत नाही. असंख्य प्राणीमात्र मृत्यूचा घास भक्ष्य बनून त्याकडे जात असतात. ज्या मनुष्याचा निर्वाह कर्म आणि धर्माने प्राप्त झालेल्या धनावर चालतो, जो पुराणे वेद आणि आपली पत्नी यामध्ये रममाण होतो आणि आलेल्या अतिथींचा प्रेमाने सत्कार करतो, तो गृहस्थाश्रमी असून सुद्धा मोक्षपदाला गेलेला असतो. विद्या, धन, पर्वतारोहण, काम आणि धर्म या पाच गोष्टी अशा आहेत की ज्या हळूहळूच प्राप्त होत असतात.
त्यांना द्रुतगतीने कोणीही प्राप्त करू शकत नाही. देवतांचं पूजन आणि ब्राह्मणांना दान या दोन्ही गोष्टी शाश्वत आहेत. गुणांनी युक्त गुणी माणूस देखील शाश्वत आहे. जे लोक बाल्यावस्थेत अध्ययन करीत नाहीत आणि तरुणपणी धन आणि पत्नीचा स्वीकार करीत नाही, असे लोक चिंतेचं कारण बनतात. मनुष्याने नेहमी महान पुरुषांचा मार्ग आचरावा. पंडित लोकसुद्धा न सांगता तात्पर्य जाणतात. तोंडाने सांगितलेली गोष्ट बुद्धिहीन प्राणीसुद्धा समजू शकतात. जो माणूस धनहीन दरिद्री असेल त्याने तीर्थयात्रेला जावं. सत्यापासून जो विचलित होतो त्याला नरकात जावं लागतं. हरिओम.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री गरुड पुराण सारांश वाचन. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

गरुड पुराणाची संपूर्ण मालिका ज्यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केली त्यांची नावं अशी: स्वर्गीय संगीत भूषण पंडित राम मराठे, स्वर्गीय श्री श्रीनिवास अमृतराव केसकर, स्वर्गीय सौ वसुमती श्रीनिवास केसकर, स्वर्गीय सौ चंद्रप्रभा विश्वनाथ सातपुते आणि स्वर्गीय श्री विश्वनाथ सातपुते यांच्या स्मरणार्थ ही संपूर्ण मालिका प्रायोजित केली गेली.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आता ऐकूया संत चोखामेळा यांची भक्तिरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया संत जनाबाईंचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित गडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग जय जयवंती.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग जय जयवंती. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं एक भजन.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे बालगंधर्व यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना। संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज 7:00। श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया एक भक्तिगीत। गीत, संगीत आणि स्वर अरुण सराफ।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:30.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडियो वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आज आपण 81वा श्लोक बघणार आहोत. मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिता निहिनसाहे. समर्थांचा मत्सर हा शब्द बरेच वेळ आलेला आहे की मत्सर होऊ नये. मत्सर हा शत्रू असा आहे की आपण ज्याचा मत्सर करतो त्याला त्याची दादही नसते पुष्कळ वेळेला, परंतु मत्सर करणारा जो आहे तो मात्र त्याच्या नावाने जळत असतो उगीच. या मत्सराचा काहीही फायदा नाही, त्याच्यापासून काही मिळतही नाही, फक्त त्या मत्सर करण्याने ह्याची शांती ढळते. तो अखंड त्याच्याकडे लक्ष ठेवून असतो ज्याच्याचा मत्सर करतो त्याच्याकडे. तो काय करतो आहे, कुठं जातो आहे, त्याची प्रगती कशी होते, काय होते, वस्तू त्या प्रत्येकाने आपल्याकडे लक्ष ठेवावं. आपलं जीवन कसं चाललेलं आहे, आपले आचार विचार कसे आहेत. साधक असेल तर आपली साधन आहेत प्रगती होते आहे का नाही हे सगळं बघायचं सोडून मत्सर जो आहे हा उपयोगी नाही. इथं देखील ते मनाला सांगतायत. हिथं आता साधक आहे मन, पण तरी देखील त्या ठिकाणी ते मनाला म्हणतायत मत्सरे नाम सोडू नको हो. हे मना, तू नामाचा मत्सर करू नकोस. नामाचं महत्त्व सर्वजण वर्णन करतायत. समर्थाने देखील नामाचं वर्णन पुन्हा पुन्हा केलेलं आहे. त्याचं महत्त्व काय आहे सांगितलेलं आहे, त्याचा परिणाम काय होतो ते सांगतायत. ह्या 205 श्लोकामध्ये काही गोष्टी पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला वाटेल ही पुनरावृत्ती आहे सारखी, पण त्याला इराज नाही आहे. परमार्थात खूप ठिकाणी असं आहे. पण ते म्हणतात तसं सेविलेची सेवावे, अन्न ध्यान धरिलेची धरावे. जे जे काही करतोय ते पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, एकदा करून चालणार नाही. जसं एकदा जेवून चालत नाही, दुपारी जेवलो तरी परत संध्याकाळी जेवतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाचा विचार आहेच. हे जसं पुन्हा पुन्हा लागतं तसं परमार्थामध्ये पूर्ण अवस्था प्राप्त होईपर्यंत जी साधन आहे ती नित्य नियमाने अखंड करावीच लागते. आणि पूर्ण झाल्यानंतर देखील जी साधनं आपण आत्तापर्यंत केली आणि पूर्णत्वाला आलो ती साधनं सुटत नाही. पडिले वळणं इंद्रिया सकळा, तो ध्यान करतच राहतो, नाम येतच राहतं. सहजच नाम सवय लागलेली आहे मनाला, चित्ताला नाम घ्यायची, ते येतच राहतं. पण त्याच्या आड जो आहे हे मत्सर येतो. म्हणून त्यांनी मनाला म्हटलं आहे मत्सरे नाम सांडू नको, नामाकडे दुर्लक्ष करू नको, त्याचा तिरस्कार करू नको. उलट काय कर, अति आदरे हा निजध्यास राहो. उलट त्या नामाबद्दल अत्यंत आदर ठेव, पूज्यभाव ठेव. नाम हे आपल्याला तारून नेणारं आहे असा भाव त्या ठिकाणी असू दे. म्हणून अत्यंत आदराने काय कर, हा निजध्यास राहो. अत्यंत आदराने एकदा नाम घेतलं, एक माळ ओढली, आता पुन्हा दिवसभर काही करायचं काम नाही असं नाही आहे. त्या नामाचा देखील ध्यास लागला पाहिजे, निजध्यास. अंतरामध्ये सारखा त्याचा ध्यास धरला पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास धरला की हळूहळू आपल्याला ते स्वरूप प्राप्त होतं. त्यामुळे ज्या स्वरूपाकडे आपल्याला जायचं आहे, जीवाला जायचं आहे, तिकडं जाण्यासाठी नाम हे साधन आहे. त्यामुळे त्या नामाला तू धर, त्याच्यापाशी आदर ठेव आणि अतिशय पूज्य भावाने त्याचा ध्यास धर. कारण काय आहे तर ते तिसऱ्या चरणात म्हणतात, समस्तांमध्ये नाम हे सार आहे. 75व्या श्लोकात देखील त्यांनी तेच सांगितलं आहे, समस्तामध्ये सार साचार आहे. तोच चरण इथं पुन्हा जवळजवळ आलेला आहे की सर्व साधनांच्यामध्ये अनेक साधनं आहेत. काही बहिरंग साधनं आहेत, काही अंतरंग साधनं आहेत. ते अनेक साधनामध्ये नाम ही जी अंतरंग साधन आहे ही सारभूत आहे. तिला तू दूर ठेवू नकोस, ते अत्यंत सन्निध पाहिजे, अखंड साधना पाहिजे. म्हणून समस्तामध्ये नाम हे सार आहे आणि दुजी तुळना तुळिताहीन साहे. मग नामाच्या ऐवजी दुसरं काही केलं तर, असं जर कोणी म्हणायला लागलं, त्याच्याशी तुलना करायला लागलं, तर ते म्हणते त्याच्याशी तुलना करताना तुलना करायला एकही गोष्ट अशी नाही आहे की जी त्याच्याशी तुलन करता येईल, इतकं नामाचं महत्त्व आहे. इथंही आता लक्षात ठेवायला पाहिजे, नाम असा अर्थ नाम घेता घेता घेता हळूहळू ध्यानामध्ये गेलं पाहिजे. ध्यानाचा विचार, ध्यान हा शब्द फार वेळेला आलेला नाही आहे. इथं मनाचे श्लोक हा विषय आहे, मनाबोध आहे, मनाला बोध केलेला आहे. ध्यानामध्ये मनाचा लयच करायचा आहे, पण तिथं जाईपर्यंत मनाने काय करायला पाहिजे हे याच्यामध्ये जास्ती सांगितलेलं आहे. म्हणून मनाला ते म्हणत आहे, तू नामाला धर, नामाला धरता धरता तू त्या ठिकाणी जाशील. म्हणून तुझी तुलना, दुसरी तुलना करायची असं म्हटलं, न साहे करता येतही नाही आणि ते त्याला सहनही होत नाही, इतकं त्याचं महात्म्य आहे. म्हणून या श्लोकात म्हणतात ते, मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राहो. समस्तामध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळना तुळिताही न साहे.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे बिल्वा द्रविड यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: पितृपंधरवड्यामध्ये भक्तीसुधावरून रोज गरुड पुराण प्रसारित होत आहे. मृत्यूपश्चात मृत पावलेल्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होण्यासाठी श्री गरुड पुराण श्रवण करावं असं म्हणतात. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या अर्थात सर्वपित्री अमावस्येपर्यंत म्हणजेच 27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान गरुड पुराण प्रसारित होत आहे. गरुड पुराण ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुन्हा प्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजन देण्यासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन, प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंगरचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

असे मोठे भगवत भक्त होते, क्षमाशील होते, सत्यप्रतिज्ञ होते, जितेंद्रिय होते, असे हे मृकंडू ऋषी आपल्या इंद्रियांचं नियमन करून मोठं तपाचरण करत होते. त्यांनी भगवान नारायणांच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि आपली तपश्चर्या चालू ठेवली होती. त्या स्थितीमध्ये जेव्हा ह्या इतर देवतांनी पाहिलं की ह्यांचा अधिकार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि यांनी अशा प्रकारे जर तपाचरण हे करत राहिले तर एक दिवस असा येईल की आम्ही सगळे देवता काय आम्हाला हे शाप देतील, आम्हाला दूर करतील, कदाचित इंद्राचं इंद्रपद जाईल. आणि त्यामुळे ते घाबरले, विष्णूकडे आले. विष्णूंना सांगितलं की हे विष्णुदेवा, तुम्ही एक काम करा की या ऋषींना या तपाचरणापासून दूर करा आणि आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या. त्यावेळी त्यांनी सांगितलं भगवंतानी की आम्ही तुझं रक्षण करतो, किंवा देवतांनो मी तुम्हा सर्वांचं रक्षण करतो, इंद्रा तुझ्यासहित करतो, तू त्याची काळजी करू नकोस. पण हा अतिशय साधू पुरुष आहे, हा तुमच्याकरता वेडंवाकडं काही करत नाही, तो माझ्या दर्शनाकरता तपश्चर्या करतो आहे. आणि भगवंतांनी त्याला दर्शन दिलं आणि दर्शन झाल्यानंतर त्यांनी भगवंताला साष्टांग नमस्कार केला, त्यांची स्तुती केली, मुनींना भगवंतांनी आलिंगन दिलं, वर माग म्हणाले. ते म्हणाले, वर काय मागायचं आहे, तुम्ही साक्षात दर्शन दिलं. म्हणाले, लोक नुसतं तुमचं नामस्मरण करतात तर म्हणाले समाधान पावतात, नामस्मरणाने इतकं समाधान मिळतं तर तुमच्या दर्शनाने किती समाधान आहे. एवढं समाधान मला मिळालं, आता काय करायचं आहे. म्हणाले, आता मला कशाची अपेक्षा नाही आहे. मग आता त्यावेळी ते म्हणाले की तुला कशाची अपेक्षा नाही, पण मी तुला सांगतो की मी तुझ्या पोटी अंशरूपाने जन्माला येईन, असं सांगितलं. मग मृकंडू ऋषी व्यवहारामध्ये आले, गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला, त्यांना मार्कंडेय नावाचा पुत्र झाला, मार्कंडेयांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या मुलाला यज्ञ आदी सगळ्या ज्या ज्या त्यांच्याकडे असणाऱ्या विद्या आहेत त्या सगळ्या अध्ययन दान वगैरे वगैरे अनेक विद्यांचा त्यांना अभ्यास करून घेतला, उपदेश केला. आणि भगवान विष्णूंनी मार्कंडेय मुनींना सांगितलं की पुराणाची संहिता तयार करा. आपलं जे मार्कंडेय पुराण आहे ना, ती मार्कंडेयाने निर्माण केलेली पुराणाची संहिता तयार करा म्हणाले. हा विष्णूचा आदेश मिळाला. ते मार्कंडेय मुनी विष्णूंचे मोठे भक्त होते. आता ज्यावेळी युगाचा अंत होतो, म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस संपतो, त्याची रात्र सुरू होते, त्यावेळी हे सबंध जे विश्व आहे ते त्या एकार नावामध्ये लयाला जातं. सबंध विश्वाचा ब्रह्मांडाचा लय होतो त्यावेळी. तर त्यावेळी लय झाल्यानंतर आता पुन्हा सृष्टी निर्माण व्हायची, तोपर्यंत ब्रह्मदेवाची रात्र झाल्यामुळे तो झोपलेला असतो. तर त्या काळामध्ये सगळी सृष्टी गेली, पण भगवान विष्णूंनी एकट्या मार्कंडेयांना तसंच जिवंत ठेवलं होतं. आणि त्या मार्कंडेय मुलींनी हा प्रलय झाल्यानंतर, हे जग विलीन झाल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांचा संहार विष्णूंनी केला नाही. म्हणून जोपर्यंत भगवान विष्णू झोपलेले होते तोपर्यंत ते भगवान विष्णूंच्या समोर उभे राहिले की जागता पहारा देत, की विष्णूंना त्रास होऊ नये म्हणून. आणि त्याचं वर्णन ह्या पुराणांनी कालाच्या भूमिकेतून केलेलं आहे. ते म्हणाले, किती कालपर्यंत उभे राहिले पुराण सांगता, आम्ही तुम्हाला सांगतो. 15 निमेषांची एक काष्ठ आहे, 30 काष्ठांची एक कला आहे, 30 कलांचा एक क्षण आहे, 6 क्षणांची एक घटिका आहे, 2 घटिकांचा एक मुहूर्त आहे, 30 मुहूर्तांचा एक दिवस आहे, 30 दिवसांचा एक महिना आहे आणि 15 दिवसांचा एक पक्ष आहे आणि 2 पक्षांचा मिळून पुन्हा एक महिना आहे, 2 मासांचा एक ऋतू आहे, 3 ऋतूंचा एक अयन आहे, 2 अयनांचं एक वर्ष आहे, हा देवांचा एक दिवस आहे. नंतर म्हणाले, 12,000 दिव्य वर्षांचा, म्हणजे देवांचा हा जो एक दिवस, त्याचे आता 360 दिवस व्हायला पाहिजे, तेव्हा त्यांचं एक वर्ष, असं जे दिव्य वर्ष आहे, अशी 12,000 दिव्य वर्षांचं एक दैवत युग आहे, अशा 2,000 दैवतयुगांचा ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र आहे. म्हणजे 1,000 दैवतयुगांचा ब्रह्मदेवाचा दिवस आहे आणि 1,000 दैवतयुगांची ब्रह्मदेवाची रात्र आहे. आता 71 दिव्य चतुर्युगांचं एक मन्वंतर आहे. आणि आपण काल बघितलं, असे 14 मनू येतात, त्यांची 14 मन्वंतर आहेत.
अशी 14 मन्वंतर झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आता ब्रह्मदेवाचा असा एक दिवस झाला की त्याची तेवढीच रात्र आहे. त्या तेवढ्या रात्रभर मार्कंडेय मुनी विष्णूंच्या समोर उभे होते आणि त्यांचा खडा पहारा देत होते. ते म्हणाले की आता पुन्हा मी आपल्याला सांगत नाही की ब्रह्मदेवाचे दोन परार्ध म्हणजे विष्णूंचा एक दिवस या पद्धतीने ते मापन आहे. आता एवढी मोठी रात्र झाली, प्रलयाच्या काळातून ही सगळी सृष्टी बाहेर येणार, तर त्याकरता म्हणून विष्णूंनी पुन्हा ब्रह्मदेवाला आज्ञा केली की आता आपली रात्र संपत आलेली आहे, प्रलयाचा काल आता संपलेला आहे, आता दिवस म्हणजे आता सृष्टी उत्पन्न कर. आणि त्यावेळी सृष्टी उत्पन्न होण्याकरता किंवा सृष्टी उत्पन्न होताना मार्कंडेय मुनींनी पाहिली आहे की सृष्टी कशी उत्पन्न होते. हे त्यांच्या समोर सृष्टी उत्पन्न झाली आणि ते मोठे थक्क झाले. दोन गोष्टी मार्कंडेयांनी पाहिल्या आहेत. आपल्या पुराणाचा विषय नाही म्हणून आपण तो लांबवायचा नाही, पण भागवत पुराण संपत येतं, बाराव्या स्कंधाच्या शेवटी मार्कंडेय मुनींनी असं म्हटलं की भगवंताचं दर्शन मिळालं, भगवंताकरता तपाचरण केलं, भगवंत आपल्यावरती संतुष्ट झाले, हे सगळं घडलं, पण म्हणाले एक आपल्याला कळलं नाही की भगवंताची माया कशी आहे किंवा भगवंताची शक्ती काय, भगवंताची लीला काय. ते त्या किनाऱ्यावरती आहेत, प्रलय होतो आहे, पाणी एवढं सगळं आलेलं आहे, समुद्रासारखं म्हणा, गंगासागरासारखं म्हणा, विशाल पाण्यावरती वटस्य पत्रस्य पुटे शयानम, तो भगवान त्या पैशावरती तोंडामध्ये पायाचा अंगठा घालून खेळतो आहे असं त्यांना दिसलं. आणि त्या क्षणी ते जे दिसलं आणि त्यानंतर जे सगळ्या उलटा पालट व्हायला सुरुवात झाली, ते कुठे गेले, कुठे पडले, कुठे फिरले, किती ठिकाणी, किती भयानकतेचा, किती आनंदाचा, वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव घेत राहिले. आणि त्यांना असं वाटायला लागलं की मी हजारो वर्ष, लाखो वर्ष, कोट्यावधी वर्ष, काळ काळ काळ इतका जातो आहे आणि मी कुठे कुठे कुठे जाऊन अनुभव घेतो आहे. हे सगळं त्यांना जे जाणवलं आणि त्यानंतर हे सगळं अनुभवल्यानंतर पुन्हा त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांनी पाहिलं तर ते त्या किनाऱ्यावरतीच बसलेले आहेत आणि पुन्हा आतमध्ये त्या जलावरती तरंगत असलेलं भगवंताचं बालरूप त्या वटस्य पत्रस्य पुटे शयानम ह्या रूपामध्ये दिसतं आहे. आणि ते म्हणाले, भगवंता तू मला तुझी लीला दाखवलीस, तुझी माया दाखवलीस, कारण तुझ्या लीलेने तू हे जग निर्माण करतोस, ते कसं आहे त्या लीलेचं स्वरूप म्हणाले मला बघायला मिळालं. आपल्यापुढे हा विषय का मांडला, कारण सृष्टीची उत्पत्ती कशी होते याचं पण आख्यान आहे, कारण मार्कंडेयांनी पाहिलं आहे, सृष्टी उत्पन्न होताना पाहिली आहे. सृष्टीचा प्रलय कसा होतो किंवा भगवान सृष्टीची उत्पत्ती कशी करतो, या सृष्टीला राखतो कसा आणि सृष्टीचा नाश कसा करतो, हे सुद्धा मार्कंडेयांनी पाहिलं. केवढा अधिकार आहे की भगवंताच्या सृष्टी निर्मितीला आणि भगवंताच्या सृष्टी ऱ्हासाला जो साक्षी आहे. आणि म्हणून जे पुराणामध्ये लिहिलं आहे त्या पुराणांच्या करता भगवंतांनी त्याचं आख्यान केलं आहे की डोळ्यांनी जे पाहिलं आहे ते लिहिलं आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व खूप आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही जगाची निर्मिती पाहून पुन्हा मार्कंडेय मुनी थक्क झाले आणि त्यांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं, भगवंता तू आम्हाला जवळ करावंस, तुझा अनन्यसाधारण भक्त कसा असतो, तुला प्रिय असणारा भक्त कसा असतो ते तू आम्हाला सांग, असं म्हटल्यानंतर भगवंतांनी भक्ताचं लक्षण सांगायला सुरुवात केली. त्यात आपण अगदी थोडक्यात ती अगदी टू द पॉईंट ती लक्षणं पाहूया. त्यात त्यांनी असं म्हटलं की भगवंताचा जो भक्त आहे त्याचं स्वरूप सांगतो म्हणाले तुम्हाला, म्हणजे सर्व जीवांचा जो हितैषी आहे, जो ईर्ष्यारहित आहे, ज्याला कशाच्याच विषयी ईर्ष्या नाही आहे की हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, ते नाही मिळालं की असूया ज्याच्या ठिकाणी नाही, ज्याचं मन आणि इंद्रिय स्वाधीन आहेत, जो निष्काम आणि शांत आहे, म्हणजे ज्याचं मन, वाणी आणि क्रिया यांच्याद्वारे तो कोणालाही कधीही पीडा देत नाही, ज्याच्या ठिकाणी संग्रहाची प्रवृत्ती कधीही असत नाही, भगवत भक्त कशाचाच संग्रह करत नाही. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की काही ग्रहण करण्याचा त्याचा कुणाकडनं तो काही घेत पण नाही. समर्थांना शिवाजी महाराजांनी काही देऊ केलं
तर समर्थांनी सांगितलं आणि ज्यावेळी शिवाजी महाराजांना असं वाटलं की या गडाचा पोशिंदा मिळ आहे त्याही वेळी समर्थांनी सांगितलं आम्ही काय कुणाचे खातो रे तो राम

त्यांना कुंभक साधला. एकदा देह म्हणजे त्याचा घटच केला, एक तर आत कुंभक करून श्वास तरी ठेवला किंवा बाहेर श्वास टाकून हा निर्वात तरी केला. असा कितीही काळ राहू शकतो, हे स्तंभन आहे, त्या देहाचं स्तंभन आहे. आहे त्या स्थितीमध्ये त्याला तसंच राखणं हा त्या कुंभकाचा अभ्यास आहे. आणि त्या अभ्यासातून या श्रेष्ठ पुरुषांनी आपला योग वाढवलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की कशाचा संग्रह करावा लागत. माऊलींनी सांगितलं ना, ही वाऱ्याची बाहुली आहे आणि तिला वस्त्र नेसवलं आहे. आता वाऱ्याला आकार आहे आणि तिला वस्त्र नेसवलं आहे. म्हणाले, लोकांना वाटतं हा देह बाहेरून दिसतो, याच्या आत काही नाही आहे. म्हणाले, या पांचभौतिक देह हा नाहीच आहे. आणि त्यामुळे वर जोपर्यंत ही खोळ ठेवायची आहे तोवर ठेवली आहे, नको वाटली काढून टाकली आहे. हे इतकं सोपं आहे. आणि त्यामुळे यांच्या कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत हे श्रेष्ठ पुरुष आहे. यांनी आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त करून घेतलेलं आहे त्याच्यापर्यंत आमची कल्पना पोचू शकत नाही, हाच त्याच्या मागचा खरा अर्थ आहे. म्हणाले, इथे माता पिता यांना गंगा, त्यांनी शब्द फार छान वापरले त्या पुराणामध्ये, माता आणि पिता यांना गंगा आणि विश्वनाथ मानून जो पूजा करतो, की भगवंतानी धारण मस्तकावर केलेली ती गंगाजी आहे ज्या विश्वनाथानी धारण केली आहे, पिता माझे विश्वनाथ आहेत आणि माता माझी गंगा आहे, ह्या धारणेनी जो आईवडिलांची सेवा करतो तो म्हणाले असा संत आहे. भगवंताच्या पूजेत रमतो तो संत आहे. आणि म्हणाले, व्रती आणि यतींचं जो पूजन करतो, ज्यांचा आदर सत्कार करतो, तो म्हणाले सज्जन आहे, संत आहे, माझा भक्त आहे. परनिंदेपासून जो दूर असतो तो संत आहे. सर्वांच्यासाठी हितकारक बोलतो आणि सर्वांच्या गुणांचं ग्रहण करतो तो संत आहे. शत्रुमित्रांना समान भावानी पाहतो तो संत आहे. जो धर्मशास्त्राचा वक्ता आहे, त्याचबरोबर सत्यवादी आहे आणि साधुपुरुषांचा सेवक आहे तो माझा भक्त आहे. जो पुराण सांगतो आणि ऐकतो, जो नेहमी गाय आणि ब्राह्मण यांची सेवा करतो, जो तीर्थयात्रा करतो, जो उद्यान तयार करतो, जो तलाव खोदतो, जो देवमंदिरं बांधतो, जो गायत्री मंत्रात रमतो, जो हरिनाम ऐकतात ज्याच्या अंतःकरणामध्ये ईश्वराच्या विषयी प्रेमभाव निर्माण होतो, जो तुलसीला माते समान आणि देवता समान आदराने पाहतो, जो शिव आणि विष्णू ह्या पुराणाचा आणखीन एक, अनेक पुराणांचा आहे पण ह्या पुराणाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, जिथे जिथे विष्णूचा महिमा गायला आहे तिथे लगेच शिवाचा महिमा गायला. म्हणजे विष्णूच फक्त आराध्य आहे आणि शिव आराध्य नाही असं नाही. ही जी भांडाभांडी आपल्याला दिसते ना शैव आणि वैष्णव संप्रदायामध्ये, क्वचित महाराष्ट्रात कमी आहे इतकी दक्षिणेत अधिक आहे. तिथे म्हणजे अगदी तो आडवा विस्तू जात नाही म्हणतात, तसा आडवा विस्तव त्यांच्यामधून जात नाही, ते बिलकुल एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाहीत इतका तिथे वाद आहे. जो गोदान करतो, तू शीलसंपन्न हो म्हणाले. मार्कंडेयांना सांगता येतं की तू शीलसंपन्न हो, मग आता आम्ही त्याच्यामध्ये कुठे बसणार सांगा. आपण म्हणाले, सर्व प्राण्यांना तू तू शीलसंपन्न व्हावंस, सगळ्या प्राण्यांना आश्रय द्यावास, मन आणि इंद्रिय यांना वश करावंस, सर्वांची मैत्री करावीस आणि धर्माचरणामध्ये रमावं, याने तू भक्त होशील माझा. म्हणजे भगवंताचा भक्त होणं खऱ्या अर्थाने इतकं सोपं नाही आहे. जेव्हा आपण एवढासा देवावर विश्वास ठेवतो आणि तो आमच्या संकटात धावून येतो असं म्हणतो, त्यावेळी जी आमची एक धारणा असते की भगवंत हा माझ्या भक्तीला प्रतिसाद देतो, हे ह्याच्या इतकं केविलवाणं काही नाही. कारण असं आहे, आम्ही काय त्याची भक्ती करणार, तो दयाळू आहे म्हणून तो धावून येतो, तो दयाळू आहे. आम्ही काहीतरी भक्ती केली म्हणून त्याला प्रतिसाद नाही आहे, ते त्याचं दयाळूपण आहे. त्याला वाटतं अज्ञानी जीव आहे, काहीतरी धडपडतोय, फक्त एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्न करतोय ना. जसं लहान बालक आहे, नुसते त्याचे हातपाय हल्ले तरी आईचा मन आनंदाने भरून येतं, तसं भगवंताचं आहे की जरा कुठे एवढीशी हालचाल केली की भगवंत जरा हालचाल तरी करतोय ना, बस आता मी सगळं करतो, आता दुसरं करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे भगवंतानी त्या मार्कंडेय मुनींना उपदेश केला. आपण हे दोन का घेतले, पुराणाची दोन अंग आपली पूर्ण झाली, एक तर उपदेश आणि दुसरं सृष्टीनिर्मिती. आता पुढे ह्या जो कथाभाग आहे तो कथाभाग आपण घेऊया. आता इथे त्यांनी पुढे जो भाग घेतला आहे

तो औरव मुनींच्या संदर्भामधला कथाभाग घेतलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय, सूर्यवंशात बाहू नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या पिताचे नाव उघृक असं होतं. तो बाहू मोठा धर्मपरायण होता आणि त्यांनी सातही द्वीपामध्ये जाऊन मोठमोठे यज्ञ संपन्न केले होते. त्याची प्रजा जी आहे ती धर्माने सुरक्षित होती आणि त्याचबरोबर त्या राजाच्या अंतःकरणामध्येही अत्यंत सात्विकता नांदत होती. एक दिवस असा आला की त्याच्या अंतःकरणामध्ये असूया आणि अहंकार निर्माण झाला आणि त्याला असं वाटू लागलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये मी यश मिळवलं, केवढ्या भूभागावरचं राज्य मला मिळालं आणि अशा प्रकारे मला कोण शिकवणार, मला कोण सांगणार, माझ्यापेक्षा अधिक बलवान कोण असणार, अशा प्रकारे जे अनेक विषय त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या अहंकाराला पुष्ट करणारे निर्माण झाले. नारद पुराणामध्ये खूप सुभाषित सुंदर आहे, तर जे भर्तृहरीच्या ठिकाणी सुभाषित बघायला मिळतं तसंच सुभाषित नारद पुराणात आहे. मला कुणाची गरज नाही, मला कशाची गरज नाही, मला काय वाटेल ते मी करीन. धन आणि संपत्ती आहे म्हणाले दुसरं, की एक धनसंपत्ती मनुष्याकडे असेल की त्याला असं वाटतं सगळं मला प्राप्त आहे. तिसरं प्रभुत्व, स्वामित्व, अधिकार, सत्ता मनुष्याला जर प्राप्त झाली तर त्याला असं वाटतं की मला काही कशाची गरज नाही, त्या सत्तेची धुंदी डोळ्यावर आल्याशिवाय राहत नाही. आणि अविवेक मनुष्याच्या ठिकाणी निर्माण व्हायला वेळ लागत नाही. तो अविवेक जर मनुष्याच्या ठिकाणी असेल तर तो काही करायला तयार आहे. त्यांनी इथे सांगितलं की हे सगळं तर आधीचं उपस्थित आहेच, यौवन आहे, धनसंपदा आहे, सत्ता आहे म्हणजे प्रभुत्व आहे आणि आता अहंकाराने अविवेकांनी पण प्रवेश केला आहे. एकेकाचंच महत्त्व आणि एकेकाचंच कर्तृत्व मोठं आहे म्हणाले. आता इथे चार एकत्र आल्यावर काय बघायचं आहे. आणि त्यामुळे झालं कसं की राजाचं मन असूयेने भरून गेलं. तो अत्यंत उद्दंड झाला. त्याच्या आसपास असणारे जे इतर राजवंश राहत होते त्यातल्या हयहय आणि तालजंघ नावाच्या कुलातले क्षत्रिय अत्यंत पराक्रमी असे होते. त्या लोकांनी ह्या राजाबरोबर सामर्थ्याने टक्कर द्यायला सुरुवात केली आणि त्यांच्याबरोबर लढाया झाल्या आणि त्या लढायांमध्ये त्या क्षत्रियांकडून याचा पराभव झाला. आता अपमानास्पद स्थितीमध्ये तिथे राहावं असं त्याला वाटलं नाही. त्यांनी एका तलावाचा आश्रय केला आणि तिथे जाऊन तो राहिला. त्या जलाशयामध्ये हा तिथं आल्याबरोबरच त्या जलाशयाच्या आसपास असलेले जे पक्षी आहेत किंवा पशु आहेत ते भराभरा भराभरा दुसरीकडे निघून गेले. कारण याच्या अंतःकरणाच्या मदानी युक्त असलेल्या ज्या भावना आहेत त्या भावनांच्यामुळे निर्माण होणारं जे त्याच्या भोवतीचं वातावरण आहे ते त्या निष्पाप पशुपक्ष्यांना भयप्रद वाटलं आणि ते ती जागा सोडून गेले. मी आपल्याला अलीकडच्या काळातला सुद्धा याच्याकरता एक दाखला देऊ शकते. बरं का, एक खून एका माणसाने केला, तो इतका व्यवस्थित केला, म्हणजे सत्य घटना सांगती हा, म्हणजे कुठे CID वगैरे सिरियल नाही सांगत. तर त्याच्यामध्ये ती घडलेली घटना की त्यांनी खून केला आणि त्याचा खून लक्षात कळेच ना कुणी खून केला ह्या माणसाचा. 7-8 गोळ्या घालून खून झालेला आहे आणि ते प्रकरण काही केल्या सुटेना. दीर्घ कालानंतर योगायोगाने शोधाशोध घेत करताना ही पोलीस मंडळी त्या ठिकाणी आली ज्या ठिकाणी हा खून झाला होता. तर ते स्थान शोधत शोधत मग हळूहळू कळत गेलं, ते स्थान कळलं, तिथपर्यंत ते लोक पोचले आणि तिथे आल्यानंतर त्यांनी ह्या खुनाचा शोध यांना लावावाच लागला नाही. ते तिथे पोचले आणि ज्या झाडाच्या खाली ह्या झोपलेल्या माणसाला गोळ्या मारल्या होत्या त्या ठिकाणी ते झाड आपोआप थरथर थरथर थरथर कापायला लागलं. त्या लोकांना आश्चर्य वाटलं की हा घडलेला घटना प्रसंगाचा शॉक त्या झाडाला बसला आणि त्या शॉक बसण्यामुळे तो जो धक्का बसला त्या धक्क्याने ते झाड थरथरत होतं. ही विज्ञानाची नोंद आहे की हे आमचे लोक सांगतात की बा ह्या माणूस गेला आणि ह्याच्यामुळे ते पक्षी उडायला लागले आपलं वाटतं आपलं कवीचं वर्णन आहे. ते कवीचं वर्णन नाही, त्या त्या ध्वनिलहरी त्या त्या वातावरणामध्ये ती ती कंपनं त्या प्रकारचे भाव उत्पन्न करत असतात. म्हणून त्यांनी पुढे सांगितलं की हा राजा तिथे राहू लागला, आपल्या दोघी पत्नींच्या बरोबर तिथे राहिला, त्या तलावामध्ये उतरला, त्यांनी जलपान केलं, वृक्षाच्या सावलीमध्ये सुखानी बसला. त्याची फार निराशा झाली होती मनाने, सगळ्या निंदेनी तो विटून गेला होता. तो म्हणाले की आपलं सगळं यश, आपला सगळा पुरुषार्थ आता सगळा संपुष्टात आलेला आहे. पण त्याच्या मनातल्या भावना त्या ठिकाणी पुराणात फार चांगल्या व्यक्त केल्या आहेत.
तो म्हणतो की अकीर्तीसारखा दुसरा मृत्यू नाही, क्रोधासारखा शत्रू नाही, निंदेसारखं पाप नाही, असूयेसारखी अपकीर्ती नाही, आणि म्हणाले रागासारखं बंधन नाही, संग किंवा आसक्तीसारखं विष नाही. अशा प्रकारे विलाप करत तो राजा त्या ठिकाणी दुःखी कष्टी झाला. दिवसेंदिवस प्रकृतीने त्या मानसिक संतापाने त्याचं शरीर जर्जर झालं, त्याला त्याचं शरीर दुखण्यांनी ग्रस्त झालं आणि त्याचा मृत्यू झाला. त्याची जी लहान पत्नी होती, दोन पत्नींच्या बरोबर तो तिथे राहत होता, त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची ती पत्नी त्याच्याबरोबर सती जाण्याकरता तयार झाली. त्याबरोबर औरव मुनींच्या ठिकाणी येऊन तिने नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की मी आता सती जाते आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज बाहूची पत्नी आहेस तू, तू आत्ता गर्भवती आहेस, ह्या स्थितीमध्ये तू सती जाऊ शकत नाहीस, कारण तुझ्या गर्भामध्ये शत्रूचा नाश करणारा चक्रवर्ती असा बालक आहे, तो यथाकाल जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याचं वैभव तू पाहशील, तुला हे सगळं राजसंपदा उपभोगायची आहे. आणि म्हणाले की मी तुला धर्मशास्त्र सांगतो की अशा स्त्रीला चितारोहण निषिद्ध आहे, की जी गरोदर आहे त्याचबरोबर जिची बालकं लहान आहेत तिनेसुद्धा चितारोहण करणं योग्य नाही. म्हणाले की तिला ब्रह्महत्येचं पातक लागतं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. आणि म्हणून म्हणाले गर्भातील बालकाचा अशा प्रकाराने मृत्यू घडून येणं हे धर्मशास्त्राला मान्य नाही, आणि म्हणून हे सुव्रते तू कोणत्याही प्रकारे सती जाण्याचा विचार जो केला आहेस तो सोडून दे. त्याप्रमाणे त्या मुनींच्या शब्दावरती विश्वास ठेवून तिने आपला तो विचार सोडला, त्यांचं अर्धदैहिक झालं, सज्जनांच्या साह्याने तो सगळा पुढचा विधी पुरा झाला. श्रीमान

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या मुखातून जे शब्द येत असत तसंच घडत असे ह्याचा अनुभव सर्वांनीच घेतला होता। पशुसुद्धा स्वामींचा प्रत्येक शब्द झेलत असत हे तर स्वामी भक्तांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं होतं। संस्थानाचे बंब गारडसाहेब जे होते त्यांनी एका माकडिणीला पाळलं होतं। तिचं नाव होतं सुंदरी। ती बेफाम झाली आणि लोकांच्या अंगावर धावून जायला लागली आणि चावा घ्यायला लागली। स्वतः बंब गारडसाहेबांना चावण्याचा तिने 2-4 वेळा प्रयत्न केला होता। तेव्हा साहेबांनी शिपायांना सांगितलं की हिला गोळ्या घालून ठार मारा। शिपाई आपल्या बंदुकीने ठार मारणार हे पाहिल्यावर ती स्वामींपाशी धावत आली। स्वामी म्हणाले, आजपासून कोणाला चावलीस तर तुला फोडून काढीन। सुंदरीने स्वामींचं बोलणं समजल्याचं दर्शवण्यासाठी मान हलवली। शिपायांनी हा चमत्कार पाहिला। लोकांना सुद्धा आश्चर्य वाटलं। सुंदरी अनेक वेळेला स्वामींपाशी येऊन बसे। स्वामी कधी सुंदरीच्या डोक्यावर टोपी घालत, कधी आपल्या गळ्यातला हार तिच्या गळ्यात घालत, तिला पेढे खाऊ घालत। सुंदरी एखाद्या पाळीव कुत्र्यासारखी वागत होती। ती समर्थ चरणी लीन झाली होती। सुंदरी पूर्वजन्मी निश्चित स्वामी भक्त होती, म्हणून तर ती स्वामी आज्ञेत राहिली होती। पुढे त्या वांदरणीचा मृत्यू झाला तेव्हा स्वामी आज्ञेने लोकांनी तिची गुलाल बुक्का लाह्या उडवत मिरवणूक काढली आणि तिला अग्नी दिला। केवळ माणसंच नव्हे तर पशुपक्षी सुद्धा स्वामींच्या आज्ञेत होते। संस्थानचे एक कारभारी दिनकरराव आनंद यांना नेत्रविकार झाला। खूप वैद्य झाले, औषधं झाली, परंतु डोळ्यांची आग थांबतच नव्हती। संस्थानचे श्रीपाद भटजी कारभाऱ्यांना घेऊन स्वामीचरणी आले। भटजींनी स्वामींना सांगितलं, स्वामी कारभाऱ्यांच्या डोळ्यात खूप आग होते, काही औषध सुचवाल का? स्वामींनी कारभाऱ्याकडे पाहिलं मात्र त्यांच्या लक्षात आलं की हिमालयात त्यांच्या भोवती जी अनेक हरणं होती त्यातलं व्याकुळ डोळ्यांचं हरिण म्हणजे हा कारभारी। स्वामींनी चटकन म्हटलं, संस्थानच्या हत्तीचं मूत्र 3 दिवस ह्या कारभाराच्या डोळ्यात घाल, आग थांबेल। तसं केलं आणि आग त्वरित थांबली। ह्याचा अर्थ असा होतो की स्वामी जे काही बोलत असत तसंच घडत होतं। स्वामी आपल्या भक्तांना जवळ करीत आणि त्यांना संरक्षण देत होते, त्यांची दुःख हरण करत होते।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, एकदा का मनाने निग्रह केला की साधना मार्ग सहज सोपा होऊन जातो। फक्त मनाशी एकच धारणा बाळगायची की मला फक्त परमेश्वराचंच दर्शन हवं आणि त्या दिव्य अनुभवाचा सहवास हवा, ह्या गोष्टीचा क्षणभर सुद्धा विसर पडता कामा नये। हे आनंद निधान अंतःकरणात स्थिर झालं की साधना फुलांसारखी सुगंधी होते हे माझं वचन ध्यानात ठेवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, जगदीश खेबुडकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग